नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM 101.4 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आमच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी सुप्रिया देवखरे आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ, शके 1948, अर्थातच 3 जून 2026. सभेला प्रारंभ या मंगलध्वनीनं.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत निरंजन स्वामी यांची ही रचना आपण ऐकली. संगीत बाळ बर्वे यांचं होतं. भक्तिधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 6:13 झाले आहेत.

सुधीर फडके यांनी गायलेली जगदीश केवडकर यांची ही रचना. आपण ऐकलीत संगीत होतं सुधीर फडके यांचंच आणि यानंतर जगजीत सिंग यांनी गायलेली ही रचना.

वसंत नीनावे यांची ही रचना संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. रामदास कामत यांच्या स्वरातल्या या रचनेनंतर आता समूह स्वरातली व्ही एम कुलकर्णी यांची प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली देशवंदना.

101.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजतायत. श्रोते हो, आज नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत संजय भोयर आणि मुकुंद पवार. प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते मी सुप्रिया देवघरे. आणि आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, या रूपरेषेनंतर 6:35 ऐसे अक्षरे रसिके यामध्ये पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा याविषयी संवाद साधतायत सुमती पवार. भाग 18 आज आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणी यामध्ये पर्यावरणपूरक शेती भाग 3 संवादक विनया गांगल. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदे. 6:50 परिसर पर्यावरण जागृती भाग 13 आज आम्ही प्रसारित करीत आहोत. संवाद साधतायत अलका चंद्रात्रे. 6:55 वडनेरी सराफ विज्ञान कट्टा वैज्ञानिक कोडी भाग 17 संवाद साधतायत तृप्ती बक्षी. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा. 7:50 प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड. 8 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू तर 8:15 गीतधारा. साडे 8 म्युझिकल मॉर्निंग यामध्ये स्पेक्ट्रम आज आपण ऐकणार आहोत. आजच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात यशोगाथा जाणून घेणार आहोत आपण घे भरारी या अंतर्गत नेहा पगारे यांची. त्यांच्याशी संवाद साधलाय मेघा बुरकुले यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. स्पेक्ट्रम सकाळी 8:30. त्यानंतर मराठी चित्रपट गीतांचा आपण आनंद घेऊ शकाल. सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स. 9:05 विविध भारतीचे कार्यक्रम. त्यानंतर सकाळी 10:00 गीतभारती मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दुपारी 12:00 वनिता मंडळ. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 ते 7 या वेळात विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आम्ही प्रसारित करू माझं शिवार माझा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. रात्री 8:00 रात्री 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान 9:15 समाचार संध्या हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र. रात्री 11:00 हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, मी सुमती पवार. आजचा आपला विषय परोपकारी गंपू. मला आठवते वर्गात जेव्हा जेव्हा मी हा परोपकारी गंपू हा पाठ शिकवायला घेतला तेव्हा तेव्हा मुले अगदी हसून हसून लोटपोट झाली होती. कारण पहिलेच वाक्य होते, गंपू जन्माला आला तो हितचिंतक. म्हणूनच गंपूने जन्माला आल्याबरोबर सुईणेला नक्की विचारले असेल, कसं काय गोपिका बाई, तब्येत ठीक आहे ना? तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. पण गंपू जन्माला तोच उपकारापुरता आला. केवळ आईची वात्सल्य भावना तृप्त करणे ह्या पलीकडे गंपूचा जन्माला येण्यात देखील दुसरा कोणता हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष यापूर्वी भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे. गंपू कपडे शिवून घालतो ते सुद्धा केवळ बाबूराव शिंप्याचा धंदा चालावा म्हणून, जेवतो किराणा भुसाराच्या दुकानदारावर उपकार म्हणून, आणि शेवटी लग्न केले ते सुद्धा सासऱ्याचा एक नमोस भार मी कमी केला असं म्हणत. खुद्द गंपूस मला लग्नाची पत्रिका घेऊन आला तेव्हा सांगत होता, नऊ मुली त्या अण्णासाहेबाला दिवस हे असे, त्यातून भोर संसारात खाजगीकडे नव्हता, तिथून रिटायर झाला, त्यात काय शिल्लक राहणार. तशी मला कुरुळकरांची मुलगी सांगून आली होती घरजावी, प्लस कात्याच्या धंद्यात पार्टनरशिप पण मला पटलं नाही. बरं ती कुरुळकरांची मुलगी दिसायला गोरी होती पण मला ते रॉंग वाटलं, ही मुलगी काळी आहे ऍडमिट. पण रुपावर काय आहे, मी विचार केला, आपल्या हातून जर एखाद्याचा भार हलका होत असेल तर का करू नये, काय वहिनी? आणि मग वहिनींनी गंपू भाऊजीस अनुकूल मत दिले. पुढे पुढे म्हणतात, शाळेपासून मी आणि गंपू बरोबर होतो. परोपकार हा बालपणापासून मुरलेला. वर्गातील मुलांच्या पुस्तकांना कवरे गंपूने घालायची. प्रेक्षण स्थळांची ट्रीप असली की गंपू चहा कॉफीच्या व्यवस्थेत. सिनेमाला निघालो की तिकिटे काढण्याची व्यवस्था गंपूकडे. पुलं म्हणतात, सामान्यत 5 फुटाच्या आत उंची, कमालीचे टकटकीत डोळे, कुरकुरीत कांती, वयाच्या 19व्या वर्षी पडलेले तुकतुकीत टक्कल, खाकी फुल पॅन्ट आणि हाफ शर्ट घातलेला, आणि सायकलीला किमान पक्षी तरे तरेच्या अर्धा डझन पिशव्या लटकावलेल्या, हे त्याचे ठराविक ध्यान. एक वेळ दत्ताच्या आसपास कुत्रे नसतील हो, पण गंपूच्या हातात स्वतःखेरीज इतरांच्या पिशव्या नाहीत हे घडलेच नाही. शुद्ध अगौपणाच्या आधारावर गंपूचा बुटका आणि सोशिक देव उभा आहे. हा देह इकडून तिकडं धावतो आहे. स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आलेला गंपू जाता जाता, वहिनी सहस्रबुद्धी मंडळीत कळवेवाल फर्स्ट क्लास आलेत, एवढ्या लग्नाच्या गडबडीतून मोकळा झालो की आणून टाकतो, हे सांगून जायला विसरला आहे. जणू काही कुणाच्या तरी लग्नाच्या भानगडीत गंपू गुंतला होता. गंपूच्या आई वडिलांनी तर गंपूकडे केव्हाच हात टेकले. स्वतःच्या लग्नात सुद्धा तो हाराची आदला बदल झाली म्हणून मला सारखा खुणावत होता. अरे हा साहेबांचा हार आहे, तो दुसरा आहे तो आण. भरजी बिचारे चर्मनवती नदी विसरले की काय म्हणून स्वतःच गंपू मंगलाष्टकी म्हणत होता. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तेवढ्यात वाजवारे वाज वाजाले आणि साहेबाचा हार गंपूने भावी पत्नीच्या गळ्यात अत्यंत नाईलाजाने घातला. कुणाशीही बोलायला गंपूला परिचय लागत नाही. आपल्याला अनेक विषयात गती आहे असे त्याला उगीचच वाटते. कुणाशी तो अधिकाराने बोलतो. नाटक बघायला गेलो की नाटक न बघता प्रत्येकाकडून पैसे वसूल करतो, तेही मोठ्याने. राम्या 14 रुपये 6 आणे काढ. हा राम्या FRC एक सर्जन असतो, पण गंपूला काही फरक पडत नाही. अरुण अरे नारायणरावांची गाणी ऐकले समजतं काय मला तुम्ही? सायकलीला शेजाऱ्यांच्या लावलेल्या पिशव्यात तो शेजाऱ्यांनी सांगितलेलाच माल आणेल याचा भरोसा नाही. गंपूविषयी किती बोलावे. बापाची 61 तितकीच थाटात त्याने साजरी केली. 61 निरंजनाने ओवाळले. त्यावेळी सुद्धा धोतराचे पान आहेर देणाऱ्याला त्याने सुनावलेच, एवढ्या किमतीत मी तुम्हाला झका धोतर धोत आणून दिलं असतं. वास्तविक सल्ले द्यायचं ठिकाण नव्हतं. बापाला भर मांडवात शतायुषी वा असा आशीर्वादही दिला. आपण कमालीचे यशस्वी आहोत हे वाटणे हाच त्याच्या यशाचा पाया आहे असं पुलं म्हणतात. धन्यवाद मंडळी. सुमती पवार, नाशिक.

पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा भाग 18 आज आपण ऐकलात ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमात. आपल्याशी संवाद साधला सुमती पवार यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

0: कृषीवलांसाठी माहितीची पेरणी करणारा कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी काही क्षणातच.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ, तोच विश्वास.
0: नमस्कार शेतकरी मधुगिरींनो, आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण पूरक शेती याविषयी माहितीचा भाग तिसरा.
3: नमस्कार मंडळी, कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजपासून आपण पर्यावरणपूरक शेतीच्या 3 मुख्य पद्धतींविषयी माहितीही जाणून घेणार आहोत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गचक्राच्या सहाय्यानं करायची शेती होय. त्यात नैसर्गिक घटकांचा अधिकाधिक पुनर्वापर आणि कृत्रिम घटकांच्या कमीत कमी वापरासह या दोन्ही घटकांची योग्य सांगड घालणं हे आवश्यक असतं. सेंद्रिय शेती पद्धतीचा अभ्यास कृषी पर्यावरणशास्त्र अर्थात ॲग्रो इकॉलॉजी या विभागात केला जातो. शेतकरी बंधू भगिनींनो, सामान्यपणे शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकं आणि पाण्यात विरघळणारी कृत्रिमरित्या शुद्ध केलेली खतं ही वापरली जातात. तर सेंद्रिय पद्धतीनं शेती करताना नैसर्गिक कीटकनाशकं आणि खतं वापरण्यावर अधिक भर दिला जातो. पायरेथ्रिन हे नैसर्गिक कीटकनाशकाचं एक उत्तम उदाहरण आहे, जे शेवंतीच्या फुलात नैसर्गिकरित्या आढळतं. सेंद्रिय शेतीच्या प्रमुख पद्धतींमध्ये पीक फेरपालट, हिरवळीची खतं, कंपोस्ट, जैविक कीड नियंत्रण आणि यांत्रिक मशागत यांचा समावेश होतो. मंडळी, या उपायांमध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणाचा वापर केला जातो. जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करण्यासाठी कडधान्य लावली जातात. नैसर्गिक कीटक भक्षकांना प्रोत्साहन दिलं जातं. कीटकांना गोंधळात टाकण्यासाठी आणि जमिनीचं नूतनीकरण करण्यासाठी पिकांचा फेरपालट केला जातो. रोग आणि तण नियंत्रणासाठी पोटॅशियम बायकार्बोनेट आणि आच्छादनासारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर या प्रकारामध्ये प्रामुख्याने करतात. या प्रकारात जनुकीय सुधारित बियाणं हे वगळले जातात. सेंद्रिय शेती ही रसायनयुक्त शेतीपेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे, कारण त्यात अत्यंत विद्राव्य कृत्रिम खतांच्या तुलनेत कार्बन आधारित खतांचा वापर केला जातो. तरीही मंडळी, सेंद्रिय शेती आणि मोठ्या प्रमाणावर केली जाणारी रसायनयुक्त शेती पूर्णपणे परस्पर विरोधी नाहीत. सेंद्रिय शेतीसाठी विकसित केलेल्या अनेक पद्धती पारंपरिक शेतीनं स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ, एकात्मिक कीड व्यवस्थापन ही एक बहुआयामी रणनीती आहे, जी शक्य असेल तेव्हा कीड नियंत्रणासाठी अनेक सेंद्रिय पद्धतींचा वापर करते. या पद्धतीत केवळ शेवटचा उपाय म्हणून रासायनिक कीडनाशकांचा उपयोग केला जातो. सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त कीटकांच्या उदाहरणांमध्ये लेडीबग आणि लॅसविंग यांचा समावेश होतो. हे दोन्ही कीटक मावा खातात. या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या वापरामुळे पिकांवर फवारलेल्या कीटकनाशकांविरुद्ध कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता जी आहे ती कमी होते आणि आपण वापरले

0: औषध हे अधिक उपयुक्त ठरतं. तेव्हा मंडळी कृषीवाणीत आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया गांगल आपली रजा घेते. नमस्कार.
1: पर्यावरणपूरक शेती याविषयी माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळी 7:30 माझं शिवार माझा परिसर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात इथेच थांबूया.

0: म्हणू। स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सातपूर, नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz वर। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी,
2: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
1: नमस्कार नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनापासून स्वागत करते। कालपासून हा आवाज आपण अनुभवतोय, एक वेगळा सुखद अनुभव आपण सगळेजण अनुभवतो आहोत। जी उन्हाची एकदम अशी उष्ण वारं होतं ते आता एकदम गारव्यात रूपांतर झालेलं आहे, आणि हा अनुभव आता जो आपल्याला हवा हवासा होता तो सुरू झालेला आहे। अर्थात एक छान गोष्ट या निसर्गाची आपल्याला जी आवडते की तो निसर्ग हा कुठल्याही एका गोष्टीवर थांबून राहत नाही, आणि यातलीच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्याशी निगडीत असलेली दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपण ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीमधून तन मन धन आपल्या आराध्याला अर्पण करून आपण डोळे मिटून त्याला समर्पण करतो आणि झोपी जातो। नक्की काय होत असतं ना खरं आपल्याला हे खरंच कळत नसतं, पण रात्रीची झोप आणि सकाळची जाग होणं असेल ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाही आहे ना, त्यात एक गुढ काहीतरी दडलेलं आहे। ते अध्यात्म असेल किंवा साधना असेल किंवा निसर्गाचा एक वेगळा चमत्कार असेल। दिवसभर मी माझ्या इच्छा माझी धडपड यात गुरफटलेला मनुष्य आपण सगळेच जेव्हा रात्री झोपतो ना तेव्हा नकळत सगळं सोडून देतो, अगदी नकळत। पद पैसा चिंता यश अपयश नाती अहंकार काहीच हातात राहत नाही। झोप म्हणजे एका अर्थानं दररोज अनुभवलेलं छोटस ध्यानच म्हणता येईल ना। ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं तसं झोपेतही घडतं। फरक एवढाच, ध्यानात आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो। कदाचित म्हणूनच गाढ झोप ही इतकी सुखद वाटते कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः पण थोडा वेळच बाहेर आलेला असतो। ना कालची खंत असते ना उद्याची भीती, फक्त एक शांत अस्तित्व। मग पहाटे जेव्हा जाग येते ना आणि आपले डोळे उघडतात, श्वास सुरू असतोच, सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो, तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं ही फक्त जाग नाही आहे, हे काहीतरी चमत्कारिक आहे, ही कदाचित कृपाही आहे आपल्यावर। आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो आणि सकाळी पुन्हा जागे होतो यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठा आश्चर्य दुसरं कोणतं असेल? खरं म्हणजे हीच ती निसर्गाची कृपा आहे का? आणि असेलही असतेच आणि ती आपण रोज अनुभवतो। मला असं वाटतं की अध्यात्म किंवा आपल्या परीनं जी साधना तपश्चर्या जे काही असेल कदाचित ह्याच एका जाणीवेपासून सुरू होत असावे की जीवनावर आपला ताबा नाही, फक्त सहभाग आहे। आपण

मालक नाहीये, निमित्त आहोत. प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते, ती अस्तित्वानं दिलेली एक हळुवार आठवण असते. जणू तुझं कार्य संपलेलं नाही, अजून चालायचंय. जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस साधनेसारखा असतो. त्याला उमगू लागतं की झोप ही केवळ विश्रांती नाही आहे आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही आहे, तो दररोज घडणारा एक अदृश्य असा निसर्गाचा चमत्कार आहे. ह्याची जाणीव ज्याला असते, ज्याला येते, ज्याला आली, तो या सगळ्यातनं तरला असं म्हणावं लागेल. काय जगूया आनंदी.

त्याला उमगू लागतं की झोप ही केवळ विश्रांती नाही आहे आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही आहे, तो दररोज घडणारा एक अदृश्य असा निसर्गाचा चमत्कार आहे. ह्याची जाणीव ज्याला असते, ज्याला येते, ज्याला आली, तो या सगळ्यातनं तरला असं म्हणावं लागेल. काय जगूया आनंदी.

0: जगवी आनंदी या कार्यक्रमात मी सुप्रिया आपला निरोप घेते. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची,
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर या कार्यक्रमात पर्यावरण जागृती याविषयी माहितीचा भाग 13 संवाद साधणार आहेत अलका चंद्रात्रे. परिसर काही क्षणातच.

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत सौर ऊर्जा या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल. मंडळी, आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा मुख्य ऊर्जा स्रोत म्हणजे सूर्य. दररोज सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो, पण आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण सूर्यप्रकाशापासून वीजही निर्माण करू लागलो आहोत आणि यालाच म्हणतात सौर ऊर्जा. सौर ऊर्जा म्हणजे सूर्याच्या किरणांपासून निर्माण होणारी स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा. ही ऊर्जा प्रदूषणमुक्त आहे, यामुळं धूर, कार्बन किंवा घातक वायू निर्माण होत नाहीत. आज ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं प्रदूषण आणि इंधन टंचाई यासारख्या समस्यांमुळं संपूर्ण जग सौर ऊर्जेकडे वळत आहे, कारण कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यासारखी इंधनं एक दिवस संपणार आहेत. पण सूर्याची ऊर्जा ही नैसर्गिक आणि सतत उपलब्ध असणारी ऊर्जा आहे. आज अनेक घरांच्या छतांवर सोलर पॅनल दिसू लागलेत. या पॅनलमधून निर्माण होणाऱ्या विजेचा घरातील दिवे, पंखे, टीव्ही, फ्रीज आणि इतर उपकरणांसाठी वापर करता येतो. यामुळं विजेचं बिल कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरणाचंही संरक्षण होतं. फक्त घरांमध्येच नव्हे तर शाळा, कार्यालयं, रुग्णालयं, शेतं आणि सार्वजनिक ठिकाणीही सौर ऊर्जेचा वापर वाढतोय. आज सौर पथदिवे, सौर पंप, सौर जलतापक आणि सौर कुकर यासारखी उपकरणं मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. ग्रामीण भागात तर सौर ऊर्जा अनेकांसाठी जीवन बदलणारी ठरते. ज्या भागांमध्ये नियमित वीज पोहोचत नाही त्या ठिकाणी सौर ऊर्जा मोठा आधार बनते. शेतकऱ्यांसाठी सौर पंप अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. यामुळं इंधन खर्च कमी होतो आणि शेतीसाठी स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होते. श्रोते हो, सौर ऊर्जा ही फक्त पैशांची बचत नाही तर ती पर्यावरण रक्षणाची मोठी चळवळ आहे, कारण सौर ऊर्जेमुळे कार्बन

0: वन उत्सर्जन कमी होतं. आपण वापरत असलेली पारंपरिक वीज मोठ्या प्रमाणात कोळशावर आधारित असते, त्यामुळं वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढतो. पण सौर ऊर्जा वापरल्यास हा पर्यावरणीय परिणाम कमी होऊ शकतो. विद्यार्थी आणि युवक यात महत्वाची भूमिका निभावू शकतात. शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, ऊर्जा बचत अभियान, सौर उपकरणांविषयी जनजागृती आणि ऊर्जा वाचवा असे प्रकल्प किंवा उपक्रम सातत्याने राबवले तर पर्यावरणपूरक विचार वाढू शकतो. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. अनावश्यक दिवे बंद ठेवणं, ऊर्जा बचत करणारी उपकरणं वापरणं आणि शक्य असेल तिथे सौर ऊर्जेचा स्वीकार करणं. सूर्य रोज उगवतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो. आता गरज आहे ती त्या ऊर्जेचा योग्य आणि पर्यावरणपूरक वापर करण्याची. चला तर मग स्वच्छ ऊर्जा स्वीकारूया, कार्बन कमी करूया आणि सौर ऊर्जेमधून हरित भविष्य घडवूया. आजच्या परिसर कार्यक्रमात इथंच थांबूया, पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत मी अलका चंद्रात्रे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. 6:55 होत आहेत. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: आत्मा मालिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
4: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
5: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी घेऊन आले आहे एक भन्नाट वैज्ञानिक कोड. ऐका बरं. दोन चाकांचे आहे मी वाहन, दळणवळणाचे आहे मी साधन. पाय फिरवावे लागती गोल, धावत सुटेल सांभाळून तोल. रस्त्यात देत नाही धूर काजळी, म्हणूनच पर्यावरणाची सखी मी खरी. ओळखा पाहू मी आहे तरी कोण? होय मित्रांनो, आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे सायकल. आज आपण सायकलचा रंजक इतिहास, तिच्या मागचे विज्ञान, तसेच तिच्याशी संबंधित काही महत्वाचे शास्त्रज्ञ आणि भारतीय संशोधनाची माहिती जाणून घेणार आहोत. आज सायकल आपल्याला अगदी साधी वाटते, पण तिचा शोध मानवाच्या वाहतुकीच्या इतिहासातील एक मोठी क्रांती मानली जाते. पूर्वी लोक प्रवासासाठी घोडे, बैलगाड्या किंवा पायी चालण्यावर अवलंबून होते, पण मानवाला नेहमीच वेगवान, स्वस्त आणि सोयीचे वाहन हवे होते. 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये अनेक संशोधकांनी दोन चाकांच्या वाहनांवर प्रयोग सुरू केले. सुरुवातीच्या सायकलींना पॅडल नव्हती, लोक जमिनीवर पाय मारत त्या पुढे नेत असत. नंतर हळूहळू पॅडल, चेन, गिअर, ब्रेक अशा सुधारणा होत गेल्या आणि आधुनिक सायकल तयार झाली. मित्रांनो, सायकल चालते तरी कशी? सायकलमध्ये अनेक वैज्ञानिक तत्वे काम करत असतात. संतुलनाचे महत्व. सायकल चालवताना आपले शरीर आणि चाके एकत्र संतुलन राखतात. चाके वेगाने फिरू लागली की त्यांना स्थिरता मिळते, यालाच जायरोस्कोपिक प्रभाव असे म्हणतात. घर्षण. सायकलच्या टायर आणि रस्ता यांच्यात घर्षण निर्माण होते, त्यामुळे सायकल घसरत नाही आणि पुढे जाते. ऊर्जा रूपांतरण. आपण पॅडल मारतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायूंची ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत बदलते. ही ऊर्जा चेन मार्फत मागच्या चाकापर्यंत पोहोचते आणि सायकल धावू लागते. गिअर प्रणाली. आधुनिक सायकलींमध्ये गिअर असतात. चढावावर कमी मेहनत आणि सपाट रस्त्यावर अधिक वेग मिळवण्यासाठी गिअर मदत करतात.

0: करतात. आज जगभर प्रदूषण वाढत आहे, पेट्रोल आणि डिझेलमुळे हवा दूषित होत आहे. अशा वेळी सायकल हा सर्वात स्वच्छ आणि पर्यावरणपूर्वक पर्याय मानला जातो. सायकलमुळे धूर निर्माण होत नाही, आवाजाचे प्रदूषण होत नाही, इंधन लागत नाही, कार्बन उत्सर्जन कमी होते. म्हणून अनेक देशांमध्ये सायकल डे साजरा केला जातो आणि लोकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. आता बघूया आरोग्यासाठी सायकलचे फायदे. डॉक्टर सुद्धा नियमित सायकल चालवण्याचा सल्ला देतात. सायकल चालवल्याने हृदय मजबूत राहते, वजन नियंत्रणात राहते, स्नायू बळकट होतात, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो. म्हणूनच आज अनेक शहरांमध्ये सायकल टू वर्क मोहिमा राबवल्या जात आहेत. भारतामध्येही सायकलविषयी अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT मधील संशोधक हलक्या वजनाच्या आणि अधिक मजबूत सायकली तयार करण्यावर काम करत आहे. काही संशोधक कार्बन फायबरपासून सायकली बनवत आहेत. या सायकली हलक्या वजनाच्या असल्यामुळे वेग वाढतो आणि कमी श्रम लागतात. भारतात इलेक्ट्रिक सायकलींवरही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींमुळे इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते. काही अभियंते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कमी किमतीच्या मजबूत सायकली तयार करत आहेत. तुम्हाला माहिती का, जगातील सर्वात मोठी सायकल शर्यत म्हणजे टूर दी फ्रान्स या स्पर्धेत सायकलपटू हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. आणि अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे एका कारच्या पार्किंगच्या जागेत जवळपास 10 सायकली उभ्या राहू शकतात. श्रोते हो, सायकल ही फक्त खेळण्याची वस्तू नाही, ती विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण यांना जोडणारा सुंदर दुवा आहे. जर आपण रोज थोड्या अंतरासाठी सायकल वापरली तर शरीर निरोगी राहील, पैसा वाचेल आणि पृथ्वीही स्वच्छ राहील. बरे तर श्रोते हो, आवडलं ना आजचं वैज्ञानिक कोड? आजच्या या भागात मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कोड्यासह आणि रंजक विज्ञान माहितीसह. तोपर्यंत विज्ञानाशी मैत्री करा, निसर्ग जपा आणि आनंदाने सायकल चालवा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
5: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
6: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या.
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
11: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा.
12: आपल्या दंडे सराफांचा
11: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी.
12: शिवाय मजुरीवर 25% सूट.
11: महोत्सव 15 जून पर्यंत.
12: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
11: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
5: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
5: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच

0: अगो बाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी
1: वडनेरे सराव
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: तोफा या चित्रपटातल्या लता मंगेशकर किशोर कुमार यांच्या युगल स्वरातलं हे गीत ऐकूया.

इंदिवर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय बप्पी लहरी यांनी. आणि आता ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: जय हो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ सीपीआय, सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकर

तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

0: वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

श्रोते हो, आज 3 जून आणि दरवर्षी 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून आपण साजरा करतो. सायकल चालवण्याचे आरोग्यासाठीचे फायदे, शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचं रक्षण याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सायकलच्या वापराला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अमेरिकेतील मॉन्टोगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेसेक सिबिल्स्की यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेनं म्हणजे युनेस्कोने 2018 दरवर्षी 3 जून रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. सायकल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे मानवी शक्तीवर चालणारं अत्यंत स्वस्त आणि प्रदूषणमुक्त असं साधन आहे. वाहतुकीचं माध्यम असण्यासोबतच तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तम व्यायाम देखील सायकल चालवण्याने होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नियमित सायकलिंग केल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पायांचे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजनही नियंत्रणात राहतं. तर सायकलचं महत्त्व आपल्या सगळ्या भारतीयांना आहेच. प्रत्येकच माणूस सायकल शिकतो. तेव्हा सायकलिंग करूया, आजच्या दिवसापासून तरी सुरुवात करूया. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेडलाईन कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century मध्ये आपण जातोय, तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की

0: कोण मेल आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेल मध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टोबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टोबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
0: एक्झाम्पल फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग. तुम्हाला तिन्ही सांगतो, मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
0: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग.
1: अच्छा,
0: थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
0: नंबर्स हे आहेत की जर 1 मिलियन टोबॅको मुळे डेथ होते, 1 मिलियन बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
0: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगणत नाही आहे, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
0: यासाठी माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही, हे तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, तर मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना पाहिलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांचा काय दोष आहे? त्याने काय तंबाखू खाल्लेला नाहीये. पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज द रिझन वाय टोबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट बाय नॉट हॅव्हिंग टोबॅको. सिमिलरली ओल्ड कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट प्रिव्हेंटेबल ओल्ड कॅन्सर. यू कॅन स्टॉप ओल्ड कॅन्सर.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं, तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी एन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात कधी कधी. फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टोबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही म्हणजे टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा,
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळीसाठी चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पीअर प्रेशर हा एक टर्म आहे. पीअर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर, फ्रेंड्सच्या प्रेशर

0: मुळेच हा फर्स्ट आपला धक्का राहतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो एक तासाने किंवा एक दिवसाने आपण डिले केला तर नाही फार आपल्याला, कारण की तो आपला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त जास्त असते. तो एक तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्मेकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्मेकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे त्याची पण सवय लागू शकते का? ते
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम निकोटीन पॅचेस पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फिल, त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्ही तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की, म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे मला सोडायला
1: हवं आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्हाला सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे बरोबर लागत नाही वारंवार तुम्ही लागते तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ती आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या, कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 7:39 होत आहेत. भावधारा

सौमित्र यांची ही रचना, मिलिंद इंगळे यांचा स्वर आणि संगीत आहे. खरंच हा गारवा कालपासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यानं प्रवेश केलेला आहे. रसिको हो, पहिला पाऊस कितीतरी आठवणी घेऊन येणारा हो ना. पावसाच्या पहिल्या सरींनी या धरतीला अलगद स्पर्श केला की मातीचा दरवळणारा सुगंध, हिरव्या पानांवरचे चमकणारे थेंब आणि मनात दाटून येणाऱ्या अनेक अनेक आठवणी, सगळंच काही नव्यानं फुलून येतं. पहिला पाऊस म्हणजे केवळ ऋतूचा बदल नाही तर निसर्गानं दिलेला नवचैतन्याचा संदेश आहे. आता तुम्ही म्हणाल हे बोलायला ऐकायला खूप छान वाटतंय, पण वास्तवात आपल्या सगळ्या नाशिककरांना एका वेगळ्या अडचणीची भीती आहे. खरं म्हणजे त्यावर बऱ्यापैकी हे सॉल्व करण्याचा, ते कुठेतरी त्यावर काय उपाय करता येईल याच्या उपाययोजनांचा सगळा विचार झालेला आहे. पाऊस सुरू झालेला आहे, थोडं मागे पुढे सगळं होणार आहे, पण आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे, कारण हा पाऊस ज्या पद्धतीनं काल सुरू झालेला आहे त्याचा जो वेग आहे ते बघता थोडंसं चिखल होणं, माती भुसभुशीत होणं या सगळ्या

गोष्टी होणार आहेत, या सगळ्यातनं आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची, कुठेही अप्रिय घटना घडणार नाही याची. आणि म्हणून शक्यतो थोडासा अंदाज घेऊन शांततेनं आपण मार्गक्रमण करायला हवं. घाई कुठंही करता कामा नये, कारण ही घाई आपल्याला अनेक वेगळ्या अडचणी पुन्हा उभ्या करेल. त्यापेक्षा आपण थोडासा अंदाज घेऊया रस्त्यांचा, जी काही कामं चालली आहे त्यासाठी आपल्याकडून काय मदत होऊ शकते. शक्यतो चारचाकी गाडी ही, दोन तीन जण मिळून एक गाडी असं काही नियोजन करता येत आहे का, किंवा कमीत कमी आपण कमी वेळाच्या ठिकाणी जायचं असेल तर टू व्हीलरवर शक्य आहे का, किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्याचा काही उपयोग करता येईल का, याकडे नक्की लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा आपण पावसाच्या या सगळ्या आठवणींकडे वळूया, कारण बालपणीचा पहिला पाऊस आपल्या सगळ्यांना अशा वेळी आठवतो, कागदाची होडी असेल, चिखलातले खेळ असेल, आणि सगळ्यात महत्वाचं पावसात भिजण्यासाठी आई वडिलांची परवानगी मिळण्याची वाट पाहणारे आपणही अशा वेळी आठवतो. पहिला पाऊस नेहमीच काही ना काही आठवणी घेऊन येतो, पण मला असं वाटतं यावर्षी आपण पावसाला सांगणार आहोत की कुणाला किती थेंब वाटायचं हे खरंच ठरवायचंय. जिथे आपण असं म्हणूया की जिथे चिखल होणार आहे, थोडंसं आत्ता नाशिकची जी परिस्थिती आहे त्याला सांभाळून त्यानं कुणाला किती थेंब वाटायचं हे ठरवायला हवं. पाऊस आपल्या सगळ्यांना हवाय, फक्त तो त्रासदायक होऊ नये याची काळजी आपणच सगळेजण घेऊया. आणि पुन्हा एकदा गारवा या अल्बममधलं हे गाणं मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं, सौमित्र यांची ही रचना.

0: मराठी कवितेत पाऊस हा केवळ ऋतू नाही तर भावना आहे. रसिकहो बालकवींच्या निसर्ग कवितांपासून ते मंगेश पडगावकरांच्या श्रावण गीतांपर्यंत पावसानं मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. हा आनंद आपण पुन्हा एकदा कधीतरी नक्कीच या विषयावर बोलूया, गाणी ऐकूया. आता मात्र आपल्याला वळायचं आहे ते पुढच्या कार्यक्रमाकडे. प्रायोजित कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत क्रिसेंट म्युच्युअल फंड. हा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत, ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट मधल्या यंग जनरेशनशी आपण गप्पा मारतोय आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौरभ पाटकर. नमस्कार सौरभ सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार मित्रांनो.
1: जसं आम्ही म्हणतो की यंग जनरेशन ही सुद्धा आता सध्या इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप उत्सुक आहे, बऱ्यापैकी त्यांचा याच्यामध्ये पुढाकार आहे, तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत?
2: गेली एक वर्ष मी क्रिसेंट सोबत काम करतो. गुंतवणूक या विषयावर मी माझे आई वडील, आजी आजोबा यांना मी लहानपणापासून गुंतवणूक करताना बघत आलोय. तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाच्या गुंतवणुकीचे पर्याय वेगळे होते, तेव्हा तेवढे ऑपॉर्च्युनिटीज पण नव्हत्या. पण आत्ताच्या काळात गुंतवणूक करण्याचे ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळी पद्धत, वेगवेगळे पर्याय आता आलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काळानुसार प्रत्येक यंग जनरेशन, एज अ यंग जनरेशन, सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.
1: बरोबर. आता यंग जनरेशन बद्दलच आपण बोलतोय तर त्यामध्ये एक पिरियड असा असतो की ज्या वेळेला लग्नाचा पिरियड येतो आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात तो पिरियड आत्ताच झालेला आहे, तुमचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तर नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या डिस्कशनच्या वेळी पार्टनर बरोबर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात बोलला होता का, तुमच्या दोघांचं एकमत होतं का, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय.
2: नक्कीच, माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. आमचं जेव्हा बोलणं चालू होतं त्यावेळेतच आम्ही म्हणजे स्वतःचं इंडिव्हिज्युअल फायनान्स कसं असलं पाहिजे किंवा त्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन खूप डीप लेवलला झालेलं आहे. आणि गेली एक वर्ष मी या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्यात काय काय असलं पाहिजे हे आमचं डिस्कशन झालं आणि माझं आधीच ठरलं होतं की माझं जेव्हाही लग्न होईल किंवा मी जेव्हाही लग्न करेल तर बोलताना हा विषय आमचा डिस्कशन मध्ये असला पाहिजे हे मी ठरवलेलं होतं.
1: अच्छा, तरुणाईलाही मला हेच सांगायचंय की जेव्हाही आपण आपला लाईफ पार्टनर सिलेक्ट करत असतो तेव्हा अर्थातच त्याच्याबरोबर आपण अनेक गोष्टी शेअर करतो, पण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं मात्र राहून जातं. तेव्हा तुम्ही देखील या वयाच्या टप्प्यावरती असाल तर जरूर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग तुमच्या पार्टनर बरोबर नक्की शेअर करा आणि अर्थातच यासाठी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, तर यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. सौरभ सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुमचं ठरलं होतं की पार्टनरशी या सगळ्या गोष्टी बोलायच्या, पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा यंग जनरेशन बद्दल बोलतो तेव्हा दोघा जणांकडनं सुद्धा या गोष्टींवरची चर्चा होणं गरजेचं आहे का, की इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे किंवा आत्ता काय इन्व्हेस्टमेंट चालू आहे, किंवा रादर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चर्चा करताना कोणते मुद्दे चर्चेत असणं गरजेचं आहे?
2: मॅम, त्यात जर आपण तसा विचार केला तर आत्ता मी मगाशी बोललो की आम्ही दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहोत किंवा गव्हर्नमेंट जॉबला नाही आहोत, तर त्यासाठी मी आत्तापासूनच माझी इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे, कशी असली पाहिजे ते मी प्लॅन करतोय. त्यासाठी मी एक तर आत्ताच्या मी क्रिसेंट सोबत जॉईन झाल्यापासून थोडंसं रिव्हर्स कॅल्क्युलेशन काय असतं

0: हे शिकलोय ते मी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यात इंडिव्हिज्युअल फायनान्स जे आपण म्हटलो त्याच्यात काय काय असतं की आता आम्ही जेव्हा बोलत होतो त्याच्यात म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स आहेत, एफडीज आहेत, आरडीज आहेत, ते आहे. आता काही त्याच्यानुसार जर बघितलं तर प्रत्येकाचे वेगळे गोल्स असतात.
1: बरोबर.
0: इंडिव्हिज्युअल गोल्स असतात किंवा कंबाईन गोल्स असतात. आता माझे इंडिव्हिज्युअल गोल्स जे आहेत तर माझं कलेक्शन ऑफ वॉचेस किंवा रायडिंग हे माझं इंडिव्हिज्युअल गोल आहे. पण कंबाईन गोल मध्ये जर बघितलं तर घर, गाडी किंवा इंटरनॅशनल ट्रिप्स किंवा फॉरेन ट्रिप्स आपण जे आता म्हणतो किंवा फॅमिली प्लॅनिंग हे कंबाईन गोल्स मध्ये डिस्कशन करताना हे पॉइंट आले पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदी.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: me Crescent.
1: Ampere registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
2: जसं आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत जेव्हा आपण आपल्या पार्टनर बरोबर बोलत असतो. आपण जेव्हा लग्न ठरवतो तेव्हा आपली खूप स्वप्न असतात की आपण डेस्टिनेशन वेडिंग करूया किंवा आपण प्री वेडिंग शूट करूयात. या सगळ्यामध्ये लग्नाचाच खर्च इतका असतो आणि हा सगळा जो खर्च असतो हा हल्ली स्वतः यूथ करते किंवा आई वडील आणि यूथ मिळून करतात. त्यामुळे हा खर्च झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला काही शिल्लकच राहत नाही. तर याबद्दल तुम्ही आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना काय सांगाल?
3: अर्थात लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण त्यात चॉईस आहे. साधं करायचं, छोटं करायचं की मोठं करायचं, धूमधडाक्यात करायचं, हा प्रत्येकाचा चॉईस आहे. जसे आपण आता काळ बघतो आहे की गोष्टी अर्थात महाग होत चालल्यात. तुम्ही लग्न साधं करा, मोठं करा, गोष्टी महाग आहेतच. किंवा लग्नासाठी जो खर्च आहे ते पण गोष्टी आता महागत होत चालल्यात. तर त्यासाठी तुम्ही आधी प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याच्यात तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे घरच्यांसोबत, परिवारासोबत, की मी आता जर लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी डिस्कशन झालं तर मग त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग पण केली पाहिजे. जसं आत्ताच्या काळात जर आपण बघतो की जॉब लागल्यानंतर काही लोकांचे गोल्स असतात, तसं ते लग्न हा पण एक गोल त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग तुम्ही तेव्हापासून केली पाहिजे.
2: बरोबर.
3: आणि त्यात अजून एक मला मित्रांना सांगायचं आहे की 22-23 या वर्षात आपण म्हणजे वयाच्या 22-23 वर्षी आपण जॉबला लागतो, तेव्हापासूनच आपल्याला सॅलरी येत जाते. मग आपला खर्च पण वाढत जातो, म्हणजे मला आवडलं आणि मी घेत गेलो असं होत जातं. पण त्याच काळात जर तुम्ही गोल्स जर तुमचे डिझाईन केले असतात किंवा डिफाईन केलेले असतील, तर लग्नाचा गोल त्याच्यात असेल तर तुम्ही तेव्हापासून त्याला प्लॅनिंग करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट तेव्हापासून केली पाहिजे असं मला वाटतं.
2: अगदी. म्हणजे जबाबदारी नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची नाही असं न करता आधीपासून जर का इन्व्हेस्टमेंट केली तर नंतरच्या जबाबदाऱ्या सहज पेलल्या जाऊ शकतात. म्हणूनच तरुणाईला मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का, मुळात इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय का, आणि ही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली तर तुमचे गोल्स लवकर अचीव होतील, या सगळ्याकडे बारकाईने बघा. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. श्रोते हो, एक आठवण. आज सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमात घे भरारी यात नेहा पगारे यांच्या यशोगाथेविषयी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद आज आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. जरूर ऐका सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमात.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंट.

0: नाती जपण्या आयुष्यभराची
1: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
1: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
1: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: गीतधारा कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. रसिको, पावसाविषयी आपण बोलतोय आणि पहिला पाऊस हा फक्त ऋतू बदलत नाही तर तो आशेचा उत्सव आहे असं आपण म्हणत असतानाच नाधू महानोर यांच्या कवितेत हा पाऊस शेतकऱ्याचा मित्र बनून येतो. त्यांच्या कवितेतील पाऊस शहरातील काचेच्या खिडकीतून दिसणारा नाही आहे तर नांगरलेल्या शिवारात उभा राहून अनुभवलेला असा आहे. महानोरांच्या शब्दात मातीचा सुगंध आहे. त्यांच्या कवितेत पावसाच्या प्रत्येक थेंबामध्ये शेतकऱ्याचं स्वप्न आहे. आणि म्हणूनच की काय, पण पाऊस पडतो तेव्हा फक्त जमीनच भिजत नाही तर आठवणीही ओल्या होतात. रसिको, नाधू महानोर यांची कविता ही अशाच ओल्या आठवणींची कविता आहे. त्यांच्या लोकप्रिय गीतातल्या या ओळी म्हणजे या नभानं या भुईला दान द्यावं ही केवळ गीताची ओळ नाही, ती शेतकऱ्याची प्रार्थना आहे. आकाशानं धरतीवर कृपा करावी, पीक यावं, संसार फुलावा अशी मनापासूनची ही शेतकऱ्याची हाक.

0: रवींद्र साठे यांच्या स्वरातली ही रचना आत्ताच आपण ऐकलेत. ये रे ये रे पावसा अलगत ये, मातीच्या गंधाला स्पर्श दे, कोरड्या मनात हिरवाई फुलू दे आणि नव्या स्वप्नांना आकार दे. रसिक हो, पहिला पाऊस म्हणजे नव्या सुरुवातीची साहूल, पहिला पाऊस म्हणजे आशा, पहिला पाऊस म्हणजे जीवन. आणि म्हणूनच की काय, पण आजही आपल्याला मातीशी, निसर्गाशी आणि आपल्या मुळांशी जोडून ठेवतो तो हा पाऊस. याच सुंदरशा या विचारासह आपण आजच्या कार्यक्रमात इथंच थांबणार आहोत. पुन्हा अशाच एखाद्या वळणावर पुन्हा भेटूया. तोपर्यंत पावसाचा आनंद घ्या, निसर्गाशी नातं जपा आणि मनातल्या हिरवाईलाही जिवंत ठेवा. गीतधारा कार्यक्रमातनं आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 8:30 वाजलेत. म्युझिकल मॉर्निंग श्रोते हो, आज बुधवार तेव्हा म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्पेक्ट्रम. या कार्यक्रमामध्ये घे भरारी यात नेहा पगारे यांच्या यशोगाथेविषयी मेघा भुरकुले यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोतेहो नमस्कार. स्पेक्ट्रम कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आयुष्यात संकटही सांगून येत नसतात, पण जो संकटांना जिद्दीने चिकाटीने सामोरा जातो आणि संकटांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि केवळ स्वतःच नाही तर इतरांचं आयुष्य देखील सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो तोच खरा आयुष्यात हिरो असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि अशीच आज एक व्यक्ती, खरं तर तिला आपण बहुआयामी म्हणू शकतो, की जिने अत्यंत कठीण काळात केवळ स्वतःच्याच आयुष्याचं रक्षण केलं नाही किंवा बचाव केला नाही तर इतरांना सुद्धा, उद्ध्वस्त आयुष्यांना सुद्धा दिशा दाखवली. त्या आहेत नेहा कैलास पगारे. नेहाताई, आपलं खूप खूप स्वागत आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात.
2: धन्यवाद.
1: नेहाताई, खरं तर आज आपल्याला बोलवण्याचं कारण हे आहे की करोना हा महामारीचा काळ होता. खरं तर त्याच्या आठवणी सुद्धा आता नको वाटतात, पण त्यावेळेस तुम्ही जी हिंमत दाखवली, जी जिद्द दाखवली आणि तुम्ही स्वतःलाच नाही तर इतरांना सुद्धा जो सहकार्याचा मार्ग दाखवला त्याच्यातनं आज अनेक आयुष्य उभी राहिली आहेत. आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. तर मला सांगा आपलं पूर्ण नाव आणि आपण कुठे असतात.
2: नमस्कार, मी नेहा कैलास पगारे. मी भीमवाडी सहकारनगर गंजमाळ येथे असते. आत्ताच 10वीची परीक्षा दिली मागच्या वर्षीच. शिक्षण फारसं नव्हतं माझं. आणि मी संदर्भ सेवा रुग्णालयात सध्या हाऊसकीपिंगचं काम करते आणि अभ्यासिका चालवते व्यंकट

0: आपण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे.
1: अच्छा, खरं तर इथे बोलवण्याचं कारण हे आहे की जेव्हा कोरोना काळ आला होता तेव्हा ही महामारी अशी होती की क्षणात जग हे बंद पडलं होतं.
0: बरोबर.
1: रस्ते मोकळे झाले होते, मनुष्य बाहेर दिसत नव्हता आणि सर्वत्र एक भयान शांतता होती. लोकही घरात बंदिस्त होती, पण अशा वेळेस बंदिस्त घरांमध्ये आपण सुरक्षित आहोत असं अजिबात नव्हतं. आणि त्यावेळेस तुमच्या भीमवाडीमध्ये एक अत्यंत भीषण अशी घटना घडली होती, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल?
0: त्याबद्दल सांगणं म्हणजे खूप अवघड आहे, कारण प्रत्येक जण हा आपल्या घरामध्ये आपला जीव सुरक्षित कसा ठेवता येईल हे बघत होतं.
1: बरोबर.
0: पण आपण राहत्या घरात सुद्धा आपण सेफ नाही हे आम्हाला त्यावेळेस कळलं, कारण आमचा पूर्ण एरिया हा गॅस मध्येच कामाला जातो. प्रत्येक जण आपापल्या सवडीनुसार ऑर्डर आली की गॅस घेऊन निघलाच होता. कामाची सकाळची वेळ होती.
1: अच्छा, म्हणजे सिलेंडर सगळं पोहोचवण्याचं काम करतात.
0: अत्यावश्यक सेवेमध्ये आमचा पूर्ण एरिया हा
1: काम करतो. बरोबर.
0: सगळ्यांनी आपल्या आपल्या कामाच्या वेळेनुसार सकाळी निघले आणि त्याच वेळेस एक सकाळी 9:30 दरम्यान आमच्या वाडीमध्ये आग लागली. आग अशी आधी साधारण दिसत होती, गॅस सगळ्यांनी त्यावेळेस भेटत नव्हते म्हणून गॅस वगैरे सगळे भरलेले होते.
1: अच्छा.
0: घर बाजूचं बंद होतं, त्या घरामधून आग लागायला सुरुवात झालेली.
1: अच्छा, पण कारण काय होतं आगेचं?
0: आगेचं कारण म्हणजे त्या घरात सगळे कामाला गेलेले, त्या घरात गॅस चालू असेल कदाचित.
1: बरं, लीक असेल.
0: लीक होता, त्या गॅसचा स्फोट झालेला होता तिथं.
1: बरं.
0: आधी घर पेटलं आणि नंतर मग त्या गॅसचा स्फोट झाला एक 10 मिनिटांनी. त्यावेळेस आम्ही फक्त मुलं घेऊन बाहेर पडलो जीव वाचवण्याचा प्रयत्न.
1: अच्छा, म्हणजे तुमच्या भीमवाडी मधले पुरुष हे बाहेर होते आणि महिला आणि
0: फक्त
1: लहान मुलं होते. बरं.
0: वयोवृद्ध आजी वगैरे सगळे असे घरात वयस्करच, मुलं आणि कोणीच घरात असे मोठे पटकन नेईल म्हणून असा माणूस म्हणायला कोणीच नव्हतं.
1: बरोबर आहे. मग काय झालं पुढे?
0: मग आम्ही आमची मुलं घेऊन आम्ही निघलो बाहेर. मग पटकन काय घ्यावा म्हणून कोणाची तयारी नाही.
1: बरोबर आहे.
0: सगळे आपले मुलं घेतले बाहेर पडले बस.
1: पण मग गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि तेव्हा काही जीवितहानी झाली होती?
0: नाही, जीवितहानी नाही झाली. मग सगळ्यांनी ते सांगत होते देव तारी त्याला कोण मारी.
1: बरोबर.
0: ही म्हण आमच्या वाडीसाठी एकदम परफेक्ट म्हणावं लागेल.
1: पण खरं तर बघायला गेलं तर अत्यंत ही भीषण अशी घटना, कारण बाहेर कोरोना तुम्हाला मारतोय आणि इथे असं हे भीषण आलेलं संकट होतं.
0: 104 घरं जळाली होती पूर्ण.
1: बापरे. बरं बरं.
0: पूर्ण 104 घरं जळाले होते.
1: किती घरांची वस्ती आहे? आणि
0: साधारण 150 ते 200 घरं आहेत.
1: अच्छा, त्यापैकी 104 घरं.
0: हा एक पूर्ण पट्टाच जळाला होता आमच्या वाडीचा. आमची वाडी 2 पट्ट्यामध्ये डिवाइड झालेली. मध्ये बाबासाहेबाचा पुतळा आहे, पुतळ्याच्या एका साईडची पूर्ण वस्ती जळून खाक झालेली होती.
1: पण खरं सांगायला गेलं तर तुमचा जीव तेव्हा वाचला होता. पण खऱ्या अर्थाने संकट काही संपली नव्हती, कारण की जी महत्वाची कागदपत्री जी शासन दरबारी लागतात किंवा जी समाजामध्ये वावरताना आपली ओळख असतात, तर ती सगळी कागदपत्र जळून खाक झाली होती.
0: बरोबर. कागदपत्र हे खूप महत्वाचे असतात आणि मेन म्हणजे ऑनलाईन झाल्यामुळे आधार कार्ड हे खूप महत्वाचं.
1: बरोबर.
0: आधार कार्ड काढण्यासाठी एक तर नंबर पाहिजे, मोबाईल नंबर, किंवा मग पूर्ण आधार कार्डचा बायोडाटा पाहिजे. तो बायोडाटा मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केले. आम्ही आमच्याकडे मोबाईल होते, ओटीपी वगैरे येऊन आम्ही आमचं आधार कार्ड भेटवलं कसं तरी. मग तुम्हाला आधार कार्ड कसं भेटलं ताई, तुम्हाला आधार कार्ड कसं भेटलं? मग आम्ही सांगितलं असं असं केलं आम्ही, हे भेटलंय तुम्ही पण करून बघा, भेटलं तर ठीक, नाही तर मग फॉर्म वगैरे भरून काय जे आहे प्रोसेस ती करू आपण. मग असं करत करत एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला सांगत सांगत ती ताई करून देईल बरं का, जाऊन बघा.
1: अच्छा.
0: असं करत मग सगळ्यांना एक ओळख निर्माण होण्यासाठी मदत झाली ती. असं म्हणताना प्रत्येकाच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट असतो, तो टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात कोरोना ठरला.
1: खरंय. पण मग मला असं वाटतं की फक्त आधार कार्ड नव्हतं, पॅन कार्ड,
0: जन्म दाखला होता, रेशन कार्ड, जे दुकान आहेत त्यांना आम्ही फक्त एकदा सांगितलं की आमचे रेशन कार्ड जळाले एवढ्या जणांचे. त्यांनी फक्त हो म्हणणं आणि फॉर्म भरायला लगेच सुरुवात करणं.
1: अच्छा.
0: मग त्यांनी आम्हाला त्यांच्या थ्रू लवकर आमचे रेशन कार्ड भेटण्यास मदत झाली. पण आम्ही त्यावेळेस ते सांगितलं जे आलं ते तुम्हाला घ्यावं लागेल. म्हटलं असं नाही, ज्यांचं जे होतं तेच लागेल. ज्यांचं पिवळं रेशन कार्ड होतं त्यांचं पिवळंच द्या, ज्यांचं केशरी होतं त्यांना केशरी द्या. कारण बऱ्याच जणांचे हे पिवळे रेशन कार्ड आहेत ज्याला आता खूप व्हॅल्यू आहे
1: आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा,
0: आर्थिक परिस्थितीमुळे त्याची गरज आहेच. तर मग ते म्हटले तू खूप म्हणे पुढचं बोलली या.
1: हा
0: हे वाक्य मी ध्यानात ठेवेल तुझं. म्हटलं पुढचंच बोलावं लागेल कारण आमची गरज आहे ते.
1: बरं. पण वयोगट कसा होत?

0: त्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धात सगळ्यांना सगळी कागदपत्र मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न केला.
1: हो, तर वयोवृद्धांचे आधार कार्ड निघायला जरा प्रॉब्लेम होता, कारण त्यांचे थंब बसत नव्हते.
0: बरोबर, अडचणी काय?
1: अडचणी तेच ना, थंब बसत नव्हते, बायोमॅट्रिक होत नव्हतं, कधी ऑनलाईन सर्व्हर डाऊन, आणि कोरोना असल्यामुळे गर्दी कमी, हा मोठा पॉइंट होता.
0: बरोबर आहे, पण त्यावेळेस भीती सुद्धा होती, कारण कोरोना काळ होता, त्यामुळे कोणी कोणाशी बोलायला सुद्धा दिसत नव्हतं.
1: आणि एकदा थंब आपण जर हात ठेवलेल्या वस्तूला 10 वेळा सॅनिटाईज करून घेत होते, हा मोठा त्यावेळेस माणसातला माणूस की आहे हेच म्हणणं मुश्किल झालं होतं.
0: बरोबर आहे, पण आताच आपण म्हणालात की कोरोना हा माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला, कारण तेव्हा आपलं वय सुद्धा फार कमी होतं जेव्हा आपण सगळ्यांना मदत केली.
1: त्यावेळेस माझं वय फक्त 23 असेल.
0: अच्छा, पण मग ही शक्ती कुठून आली एवढी सगळ्यांना मदत करण्याची, मुलांना बाहेर काढण्याची, आणि एवढा भीषण स्फोट झाला होता तेव्हा स्वतःचं मन सुद्धा स्थिर ठेवण्याची?
1: त्यावेळेस घरात माझ्या गॅसला स्वतःच्या आग लागलेली असताना मी म्हटलं माझा जर गॅस फुटला तर मी तर बाहेर जाणार नाही, पण माझी मुलं पण जाणार नाही, म्हणून त्या लागलेल्या आगीवर पाणी टाकून ती पहिली टाकी बाहेर काढली माझ्या घरातली. मी
0: बापरे, बरं,
1: ती एक टाकी काढली म्हणून अजून 4 घरांना बाहेर निघण्याची संधी भेटली. मग आजूबाजूंच्या लोकांना पटापटा पाणी फेकण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही आमच्या परीनं, पण आग विझणारी नाही हे लक्षात घेताच पाणी फेकण्याचा प्रयत्न बंद करून पटकन पळ कसा काढावा हे विचार केला.
0: पण खरं सांगायला गेलं तर अतिशय ही भीषण सगळी परिस्थिती होती, आणि खरं तर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन जर पावलं उचलली तर आपण त्या संकटाला तोंड देऊ शकतो हे तुमच्यावरनं सिद्ध होतं. घरं सगळी जळून खाक झाली होती, कागदपत्र सगळे जळाले होते, आणि पुन्हा कोरोना तर होताच, तेव्हा नव्याने एक जीवनाची सुरुवात तुम्हाला करायची होती.
1: लॉकडाऊन मध्ये अक्षरशः जिथं धान्य वाटत होते आम्ही तिथं जाऊन धान्य गोळा केलेलं, कारण आमच्याकडे राहायला जागा नाही, ठेवायला धान्य नाही, काहीच नाही, म्हणून आम्ही जिथं धान्य भेटल त्या ठिकाणी जाऊन आमचं धान्य गोळा करायचो की आजचं होईल उद्याचं काय.
0: बरोबर आहे,
1: काम नसल्या कारणाने पण आम्हाला कोणी कामाला पण घेत नव्हतं लॉकडाऊन असल्या.
0: बरोबर आहे,
1: आणि घर जाळल्यामुळे लोकांना काय वाटायचं हे उघड्यावरच ना यांच्याकडून कोरोनाचा जास्त धोका असेल. तस मग त्यावेळेस सगळ्यांचे कागदपत्र गोळा करण्यापासून मदत करण्यापासून घर होण्यापर्यंत सगळे असे स्टेप बाय स्टेप करत गेलो
0: आणि एक नवीन आयुष्य
1: उभं केलं. नंतर मग 2023 मध्ये डॉक्टर प्रकाश पाठक आणि ऋषिकेश काळे यांच्याशी भेट झाली, मग तिथून माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली असं म्हणाय हरकत नाही.
0: अच्छा, मग शिक्षण किती झालेलं आहे?
1: कोरोना मध्ये माझं शिक्षण 8वीच होतं.
0: बरं,
1: फक्त 8वी पास. 8वी पास नंतर लग्न झालं, मग संसार, मुलं, मला 3 मुलं आहेत तसे. आणि मग माझं शिक्षण हे पाठक काकांमुळं पुढे गेलं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी मला व्यंकट बापट चॅरिटेबल ट्रस्ट सोबत जॉईन केलं, अभ्यासिका सुरुवात करायला सांगितली. शिक्षण हे कसं घेऊन आपण दुसऱ्यांना सोबत जाऊ शकतो.
0: बरोबर आहे,
1: त्यांनी मला सांगितलं.
0: खरंच कोरोना काळ नेहा ते तुमच्यासाठी हा टर्निंग पॉइंट ठरला, कारण की भीषण संकटांना मात देऊन तुम्ही प्रयत्न करत होत्या चालण्याचा, आणि शिक्षणाला सुद्धा सुरुवात केली होती. आज देखील आपण एक अभ्यासिका चालवता ज्यात 30 मुलं तुमच्याकडे येतात, त्याबद्दल काय सांगाल?
1: ज्यावेळेस अभ्यासिका चालू केली त्यावेळेस फक्त 20 मुलींना घेऊन स्टार्टिंग केलेली, कारण मुलं हे येतात जातात, आमच्या वाडीतलं व्यसन मुक्त असं नाहीये.
0: बरोबर,
1: त्यामुळं मुलं येतील ही अपेक्षा ठेवली नव्हती. जसं सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा उभा केली होती तशी माझी ही मुलींची अभ्यासिका मी सुरू केली 2023 मध्ये. 3 जानेवारी 2023 माझी अभ्यासिका सुरू झाली होती. त्यावेळेस पाठक काका म्हणे जशी सावित्रीनी मुलींना शिकवलं तसं ही आमची दुसरी सावित्री आमच्यासाठी झालेली असं आम्ही म्हणायला काहीच हरकत नाही.
0: खरे खरे
1: म्हटलं हे तुमचं मोठेपणा आहे.
0: खरे खरे
1: जे तुम्ही मला सावित्री म्हणता, पण म्हटलं प्रत्येक बाईमध्ये आणि प्रत्येक आईमध्ये ही सावित्री असली पाहिजे. प्रत्येक आई ही जिजाऊ झाली पाहिजे. आईनी ही तलवार मुलीच्या पण हातात दिली पाहिजे. एका हातात लाटणं देते तर दुसऱ्या हातात पेन वही देना. कारण आमच्या वाडीमध्ये आई कामाला जाते, वडील व्यसन करता, मग काम नाही करणार वडील, मग घरातली मुलगी ही घर सांभाळणार, भांडे घासणार, कपडे धुणार, आणि लहान बहीण भावंडाला बघणार. मोठी मुलगी असली तर, आणि मोठा मुलगा असला तो शाळेत जाणार, त्याचे हट्ट पुरवले जाणार, तो घरी येणार, बॅग फेकणार, आणि त्याच्या नादाला लागून जाणार. अशी सगळी खेळ आहे तिथं.
0: नेहा ताई, तुम्ही नोकरी करून अभ्यासिका घेतात, काय रुटीन आहे आणि या अभ्यासिकेविषयी आम्हाला सांगा.
1: माझा रुटीन असा आहे, सकाळी 7 ते 3 मी संदर्भ सेवा रुग्णालयात हाऊसकीपिंगचं काम करते, त्यानंतर घरी येऊन माझे जे काम आहेत उर्वरित ते करून घेते, आणि 6 ते 8 अशी अभ्यासिकेची वेळ आहे, अभ्यासिका ही काही हॉल वगैरे मध्ये राहत नाही, ती माझ्या घरीच राहते.

0: आता माझ्या राहत्या घरी मी अभ्यासिका घेते.
1: बर,
0: माझं घर एकदम छोट, एकाच रूमचं आहे.
1: बर,
0: त्यातच किचन, त्यातच रूम, ऍडजस्टमेंट करून तिथंच मुलांना बसवते. मुलं मुली एकूण 30 आहेत.
1: आणि वयोगट?
0: वयोगट पहिली ते पाचवी मुलांचं आहे, त्यात सहावीचे पण बरेच मुलं आहेत.
1: अच्छा, पण मग कसं एवढ्या सगळ्या मुलांना कसं हँडल करतात?
0: मुलांना अक्षरशः बेडवर बसवतो आणि चार चार मुलांच्या अशा लाईन. आणि त्यात मेन म्हणजे जागेची कमी असल्यामुळे रोजचा एक विषय ठरवायचा, त्या विषयाची वही, पेन, पेन्सिल, एवढंच. बॅग आणायची नाही.
1: अच्छा.
0: आणि मग मुलांना पण हे कळून गेलेलं आहे की आपल्याला बॅग जर आणली एक जागा बॅगेला.
1: अच्छा, बरं. खरं तर शिक्षण हे आयुष्यात फार महत्वाचं असतं. आणि जसं तुम्ही मगा म्हणालात की आमच्या वाडीमध्ये व्यसनाधीनता खूप जास्त आहे, शिक्षणाकडे मुलांचा कल नाहीये, पण एका खोलीमध्ये 30 ते 40 मुला मुलींना अभ्यासासाठी घेऊन बसणं ही फार कौतुकाची गोष्ट आहे.
0: जे मुलं येतात त्यातून मला समाधान खूप मिळतं, मेन गोष्ट म्हणजे. आणि माझं स्वप्नच होतं की मला टीचर बनायचं होतं.
1: अच्छा.
0: शिकून पण काही काळामुळं ते नाही जमलं कारणास्तव. पण चंद्रशेखर पाठक काका जे आहेत त्यांनी मला व्यंकट बापट चॅरिटेबल ट्रस्ट सोबत जोडलं आणि सोमन सरांनी मला ही संधी दिली की तुम्ही बघा करा होईल तुमच्याकडून. मग पाठक काकांनी आणि आपले सोमन सर आहेत त्यांनी मला 10वीच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी म्हटले 8वी आहे, मी रिस्क घेतलेली आहे, तू पण रिस्क घे, 10वी कर, होईल म्हणे तुझ्याकडून. दिवसभर मला अभ्यास करायचा मत नव्हता. मग शेवटी संध्याकाळी माझे मुलं झोपल्यानंतर शांततेने 10 ते 2 अशी अभ्यासाची वेळ होती रात्रीची. आणि मग शेवटी परीक्षा झाली, मला 83% मार्क पडले.
1: क्या बात है.
0: त्यात काकांनी मला असं सांगितलं की ही तुझी जीत नाही म्हणे, ही माझी जिद्द पूर्ण केली.
1: कोणतंही संकट असो, संकटाला न घाबरता जर त्याच्याशी दोन हात केले आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असेल शिकण्याची आणि सर्वांचा विकास करण्याची, तर मला असं वाटतं समाज त्यातून सशक्त होतो आणि आपण तो समाज सशक्त करण्यासाठी हातभार लावतात.
0: बऱ्याच ठिकाणी असं असतं की आपण काम जे करतो त्याची काय फळ भेटल ही अपेक्षा आपल्याला नसते. माझंही तसंच होतं, मी हे काम करते याची कोणीतरी दखल घेईल माझी अशी अपेक्षा बिलकुलच नव्हती. पण याची दखल घेतली अनिल पाटील सर, त्यांनी मला खूप मदत करून माझ्या जे कसं मला प्रोत्साहन भेटल याची त्यांनी दखल घेतली. आणि मागच्या वर्षी नवदुर्गा सन्मान यात त्यांनी माझं नाव सिलेक्ट केलं. त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी मला असं वाटायचं बाई मला माझं नाव का दिलं असेल इथं म्हणून. मग मी खूपदा नर्वस झाले. मग ते सर होते ते माझ्या घरी आले, त्यांनी बघितलं अभ्यासिका म्हणजे काय यार, ही अभ्यासिका अभ्यासिका करता सारखं, अभ्यासिका म्हणजे काय असतं हो. म्हणलं अभ्यासिका म्हणजे ही आमची मुलं आणि ही त्यांची मस्ती की पाठशाला, असा भाग धरून चला तुम्ही. शिक्षण आणि मस्ती दोन्ही पण पाहिजे मुलांना, ही म्हणजे अभ्यासिका आहे आमची. त्यावेळेस मला नवदुर्गा सन्मान त्यांनी भेटला, मला खूप आनंद झाला त्यावेळेस. आणि परत रोटरी क्लब ऑफ नाशिक याच्यातर्फे मला बेस्ट टीचर मागच्या वर्षीच भेटला, तो पण अवॉर्ड. असं मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं, त्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या. खरंच याच्यासाठी मी पाठक काका, सोमन सर आणि ज्यांनी पण मला या गोष्टींसाठी मदत केली, भानगाव काका यांचे पण खूप आभारी आहे.
1: खरंय खरंय नेहा, ते जेवढं कौतुक करावं तुमचं तेवढं कमी आहे. कारण महिला सक्षमीकरणाचं काम पण करता, आपण स्वतःला तर सक्षम केलंच, पण केवळ एकट्याचा विकास न साधता आपण आपल्या वाडीला, त्या वाडीतील सगळ्या मुलांना घेऊन पुढे जात आहेत, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. वेळेची मर्यादा आहे, पण आपली जिद्द, चिकाटी ही नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारी आहे. नेहा, ते जाता जाता आपण काय संदेश द्याल सगळ्याच श्रोत्यांना?
0: माझं म्हणणं असं आहे की जात पात न करता आपण एक माणूस आहोत आणि प्रत्येकाची मदत केली पाहिजे. हा आपण कोरोनामध्ये संदेश शिकलोच आहोत, पण हा पुढं पण आपण चालवला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट ही मदतीच्या आणि अपेक्षेच्या हेतून न करता कधीतरी फ्रीली करून बघा ना, तुम्हाला पण त्यातून आनंद भेटेल.
1: खरं, फक्त गोष्ट पैसे कमवण्याची नसते तर आत्मिक समाधानाची सुद्धा असते. आणि त्यासाठी जर काम केलं तर मला असं वाटतं की आयुष्याचा मार्ग हा अधिक सोपा होऊ शकतो. आज आपण आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आलात आणि आमच्याशी मोकळेपणाने संवाद साधला, यासाठी आकाशवाणी नाशिक केंद्राकडून आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू.
2: स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये घे भरारी यात नेहा पगारे यांची यशोगाथेविषयी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

दहावी फ या चित्रपटातलं हे गाणं आपण ऐकलं आहे. आणि आता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आणखीन काही चित्रपटगीतांचा आनंद आपण घेणार आहोत. आणि अर्थातच वातावरण चिंब झालेलं आहेच, मग तशाच गाण्यांचा आनंद का नको घेऊया. ऐकूया हे गाणं.

रसिक हो, आपल्या महाराष्ट्रात पाऊस म्हणजे केवळ हवामान नाही आहे, तो संस्कृती आहे, तो शेती आहे, तो लोकगीत आहे आणि तो सणही आहे.

अजिंठा या चित्रपटातलं हमसिखा अय्यर यांनी गायलेलं नाधो महानूर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत कौशल इनामदार यांचं होतं. कार्यक्रमाची सांगता या गीतानं करूया.

0: बंध प्रेमाचं या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत. आता श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम पुन्हा गडगिरे अँड सन्स यांचा. ऐकूया.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
2: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
5: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650-700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
2: अच्छा.
5: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, 2 वाट्या, 1 काटे चमचा, 1 साधा चमचा असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत. पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
2: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
5: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत तर तुम्ही 50-100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागल्या आहेत त्यामुळे त्या

0: 200 ग्रॅम मध्ये येतात, म्हणजे जोडी समई घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समई बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवणे करता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात, मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या त्यानंतर 6 फुलपात्री 12 चमचे म्हणजे एक फॅमिली सारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
1: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली, याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz वर. श्रोते हो, आता सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz वर. सकाळचे 10 वाजतात. गीत भारती मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम.

0: आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात ह्या जाहिरातींनी.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
6: आपल्या दंडे सराफांचा,
5: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
5: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड,
5: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: नाती जपण्या आयुष्यभराची
11: परंपरा ही अधिक मासाची.
10: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
11: अधिक मास होणार आता अधिक खास.
10: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
11: 50% भरघोस सूट.
10: आजच भेट द्या
11: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
12: गीतभारती कार्यक्रमात या जाहिरातींनंतर आता एक छानसं गाणं आपण ऐकणार आहोत. पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकूया आणि मग या विषयी बोलूयात.

0: पु ल देशपांडे यांनी गायलेलं, जे एन जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत 1932 सालचं आहे बरं का. आणि पावसाची सुरुवात झाली आणि कुठं आपण याविषयी बोलतो असं नाही आहे, पण या गीतातनं मांडलेल्या सगळ्या गोष्टी या फार महत्त्वपूर्ण अशा आहेत. आणि हा अनुभव आपण घेत असतो बऱ्याचदा की दिवसभर पाऊस पडतो आणि नेमका रात्री जेव्हा आपण सगळेजण घरात जातो तेव्हा तोही नाहीसा होतो. पेक्षा असं का होत नाही की रात्रीभर दिवसभर पाऊस पडण्यापेक्षा तो रात्रभर पडावा आणि दिवसभर आपल्याला आपली कामं करता यावी. हे सगळं खरं असलं तरी या पावसाळ्यामध्ये आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे ती तब्येतीबरोबरच रस्त्यावरून जात असताना आपल्या रस्त्यांची आपणच काळजी घेत, आपल्या आरोग्याची काळजी घेत, या सगळ्या थोड्याशा होणाऱ्या अडचणींना सुद्धा आपल्याला पार करायचं आहे. तेव्हा नाशिककरांनी थोडीशी अधिक काळजी घ्या. पावसाळा सुरू होतोय आता, नुकतीच कालपासून थोडीशी याची आपल्याला चाहूल लागलेली आहे. तेव्हा आपण सज्ज राहूया, सोबत कायम छत्री ठेवूया, आपल्याला रेनकोट शक्य असेल तो आपल्यासोबत ठेवता येईल, आणि आपल्या गाड्यांसाठी सुद्धा काळजी घ्यायची, कारण त्याचे टायर्स असतील किंवा कुठे सटकणारी अशी थोडीशी जागा असेल तर ते थोडंसं आपण बघून आणि मगच ही काळजी घेऊन पुढे जायला हवंय. गीत भारती या कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती जाहिरातींसाठी.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
6: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
7: बजेटचं काय?
6: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
8: अटी व शर्ती लागू.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नाती जपण्या आयुष्यभराची,
9: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
9: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
9: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या
9: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: आणि या जाहिरातीनंतर पुन्हा एकदा गीतभारती या मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी काही खास काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आता आरोग्याची काळजी जर म्हटलं तर उकळलेलं किंवा स्वच्छ पाणी प्यायला हवंय, बाहेरचं उघड्यावरचं अन्न खाणं टाळायला हवंय, त्याचबरोबर गरम आणि ताजं अन्न आपण कायम खायला हवंय, हात स्वच्छ धुवायला हवेत, स्वच्छता राखायला हवी. आणि आता डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा रिपलंटचा देखील वापर करायला हवा. काळजी आपण कायम घेत असतो पण ऋतू बदलला की त्यानुसारही या काळजी घेण्याच्या पद्धतीत सुद्धा थोड्याफार बदल हे करणं आवश्यक असतं. आणि ते थोडेसे लक्षात घेतले की ही सगळी जी वाट असते

ही सोपी होते. तर असंच एक छानसं गाणं या विषयाला अनुसरून आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं संगीत श्रीधर फडके यांचं आहे, ऐकूया.

0: आपण ऐकत आहात गीत भारती, सकाळचे 10:15 वाजलेत.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.

0: परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
5: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
6: मराठी मिश्रगीतांच्या गीतभारती या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. पाऊस सगळीकडे सारखा पडतो, बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असतो, मात्र शहरातील लोकांसाठी पाऊस म्हणजे आनंद, गरम चहा, भजी आणि झोपडीत राहणाऱ्या कुटुंबासाठी तो अनेकदा काळजी घेऊन येतो. छपराला पडलेली भोकं, घरात असणारं पाणी, भिजणारी अंथरुणं आणि उद्याच्या कामाची चिंता, या सगळ्यांमध्येही त्या झोपडीत आशेचा दिवा मात्र विझत नाही. आई चुलीपाशी मुलांना जवळ घेऊन बसलेली असते, वडील छपरावर ताडपत्रे अंथरून पाऊस अडवण्याचा प्रयत्न करत असतात. बाहेर पाऊस कोसळत असला तरी घरात मायेची ओप ही कायम असते. पाऊस श्रीमंतांच्या बंगल्यावरही पडतो आणि गरिबांच्या झोपडीवरही पडतो. फरक एवढाच की बंगल्यात त्याचा आनंद साजरा होतो तर झोपडीत त्याच्याशी संघर्ष करावा लागतो. तरीही पहाट होते, पाऊस थांबतो आणि नव्या आशेचा सूर्य उगवतो. झोपडीतला माणूस हा पुन्हा उभा राहतो नव्या दिवसाची स्वप्न घेऊन. पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो माणसाच्या जगण्याची कहाणीही लिहितो. आणि ही कहाणी शेतकऱ्याबाबतीत तर फार वेगवेगळी असते.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती जाहिरातींसाठी.
1: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
1: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
1: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट.
1: आजच भेट द्या
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
7: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
8: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
7: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
8: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
7: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
8: यासाठी तुमची वाट बघतोय
7: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
8: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

आणि आता एका बालगीतानं आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पाऊस आला पाऊस आला ही एक अतिशय सुंदर अशी कविता, कारण पाऊस जसा हा शेतकऱ्याच्या जवळचा तसाच तो बालमनाच्या आहे जवळचा. अनेक आठवणी ज्या पावसाच्या आहेत त्या अधिकाधिक या बालमनाशी आपल्या निगडीत आहेतच, आणि त्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करूया या गीतातनं.

शांता शेळके यांची ही रचना गायली होती सुषमा श्रेष्ठ यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हो, या शेवटच्या गीताचे संगीतकार होते श्रीनिवास खळे. गीत भारती मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम या वळणावर इथंच थांबवित आहोत. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. श्रोते हो, आता वेळ आहे NCERTच्या प्रायोजित कार्यक्रमांची. तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उमंग.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण

0: मानव जातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. दोन चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा दोन मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे. तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केले.
0: वा.
2: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
2: एकदम जीवाभावाची.
0: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%-हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30-35 किलोमीटर सायकल डेली चालवते. पुण्यामध्ये पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बनणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे

0: मी विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी केली?
2: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
2: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
2: आम्ही रोज साधारण 80 ते 100 टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
0: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते, तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी
1: हा
0: निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
0: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4थ्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी, सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचं पुढचं टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता हे मला. तर तुम्हाला काय, तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली.

0: पण मी पडले नाही.
1: अच्छा.
0: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
0: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
0: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
0: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचं कुठेतरी?
0: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची. सुरुवात
0: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
0: आणि तिथला विचार करतच आपल्याला आहे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
0: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागे पुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनी आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय. तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावरच चला. असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच हिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो. तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
2: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप,
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायच की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत रहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो. अनुभव छान आले किंवा अतिथी

0: म्हणून तुमचं स्वागत झालं. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोसं वाटलं किंवा सायकलवरनं जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
1: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळं 34 दिवस आमच्या जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखनौ 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे जिथं जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
0: बरोबर
1: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळं सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही. आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या त्याचे ब्रेक त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे ही कुठून आणली तुम्ही काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मदत
0: केली.
1: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढे पर्यंत गेले कारण तिथं कसं 6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होत. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. मग आमची सायकल त्यांच्या मुलांनी चात नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू आमच्या गळ्यात माळ घाल इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
0: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटस गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट कांचनजंगा मनासलो शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. असून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे. ती जे काही करल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, त्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता. मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा. तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात. हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर.
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक, म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे, प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः, म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही, केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप, स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते. आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ, गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी, युवकांशी बोलत होतो. तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी

0: परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे. आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं. पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ. कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आईये. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगले हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीये. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षा मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयाला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्या

0: त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्याने तिथे राहतात. आणि तर ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसाने आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींना स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
2: अच्छा.
1: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा.
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तींनी आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको आता पुढे झालं आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला तर आपल्या सगळ्या मैत्रिणी

0: ना आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
1: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठा स्त्रियांनाची सवय असतेच की स्त्रिया स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात. त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
0: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
0: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
0: वा, तुम्ही काय सांगाल?
1: मी सायकल सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यात ना असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
2: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
0: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवतंय की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे. आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकल बद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य, अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह, करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे. ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती.

शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तिथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एकाच सिंहासनासाठी लढू लागले हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई, तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा

करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे

0: उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनोह शिवस्य ऐषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या

वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट,

रवींद्र फाटक दुष्यंत चतुर्वेदी सईद खान नरेंद्र दराडे अनिकेत तटकरे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं परवडणारं विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: करून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश

0: होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ये खत दूसरे से लिखवाना कितना कठिन होता होगा ना, कि आप अपने जज्बात उसे बता रहे हैं. यही बात तो आखिरी अंतरे में आशा भोसले गागा के बता रही थी, जिसे आनंद बख्शी ने लिखा, लक्ष्मीकांत प्यारेलाल ने संगीतबद्ध किया. फिल्म आए दिन बाहर के हमने वही प्रश्न पूछा था कि गायिका कौन है, तो हमारे श्रोताओं ने बहुत अच्छा उत्तर दिया. आशा भोसले गा रही हैं, आशा पारेख अभिनय कर रही हैं, आनंद बख्शी के गीत हैं, लक्ष्मी प्यारे का संगीत है और बहुत खूबसूरत गीत है. हमारे श्रोता लिखते हैं कि सच में बिना देखे वाला प्यार भी बड़ा प्यारा होता है. ऐसा भी होता है कभी किसी की अच्छी बातों से प्यार हो, कभी किसी की आवाज़ से प्यार हो, कभी किसी की बात ना करने से प्यार हुआ हो, तो बात बहुत सारी हो सकती है. बस प्यार में सच्चाई, अपनापन हो, ना तो कोई दिखावा हो ना कोई गलत बात. हमारे श्रोता बता रहे हैं कि हाँ, इस गीत में बाबू बार बार बोला जा रहा है या डाक बाबू के लिए ही बोला जा रहा है. हाँ, आजकल ये बाबू शब्द का प्रयोग भी प्रेमी या के लिए किया जाता है, पर यहाँ पर डाक बाबू के लिए ही कहा जा रहा है. बिल्कुल सही बात कही आपने. हमारे श्रोता ने लिखा, गाने की खूबसूरती यही है, पर्दे पर भी

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल

यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्राय तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खरं तर प्रसार माध्यमां तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचत आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीच लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
2: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे

0: आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या या नावाने लिहितो वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागलं की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय, जो मूळ थॉट येतोय, त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय, त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय, किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत. आणि मग ते होत गेलं पुढे व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय, किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे, असा काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सो मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थावर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही, पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो, त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं, आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो, त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे, आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात. आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय, सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला, आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत, तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं, किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात, तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय, तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात, त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका मुद्द्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य, ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं, त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे, पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आत्ताच्या समाजव्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते, आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो.

0: यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
1: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग ऍट्सच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो. सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत. म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
0: पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयाने लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
1: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यांना असं डिमोटिव्हेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होत आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय. खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
0: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
1: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट. त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाहीत बसत. सो तुम्ही का घेऊन बसायचं मग ते?
0: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यांना वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
1: हे खूप सरप्राइझिंग आहे. मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण, 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची. काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो. कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात, सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे. पण अशी 1-2 नावं मी सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
0: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्य

0: त्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपट पडांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंग, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अधून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा एखादा मिडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं. या दोन्ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल.
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करतो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. तीन चार ओळींचं आहे ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होती होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवेन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की तीन चार ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढे हे नाहीये, तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप सात आठ पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते एक ओळ दोन ओळ तीन ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरी आहे, डायरीत लिहायचं.
1: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा कंटेंट आणि आत्ताचा युवक असा विचार जेव्हा करतो तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल.
0: मी ट्राय करून बघितलंय त्यावर म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय. मला AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण कलेत म्हण प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते मग जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित

0: ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिले की एआयने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि एआयचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहे ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहे, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली,
1: अच्छा
0: ज्याच्यामध्ये इरावती कर्वेंचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून.
1: बर
0: तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हां याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचे नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, ही कनेक्ट करण्याचं काम
1: झटकन नाही होणार
0: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल,
1: बिलकुल,
0: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधते, पण मला एआय ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे, पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो.
1: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
0: येस एक्झॅक्टली,
1: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं, तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर एआय मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं. म्हणजे
1: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
0: बरोबर.
1: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं, की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे, पण मला तो शब्दातच मांडता येत नाहीये. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं, किंवा मग तुम्ही ते नव्यानं नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय, किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी, आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंच लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. बाहेर पाऊस पडतोय तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय. मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतोय आजूबाजूला वगैरे, आणि हे हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दीवार में एक खिडकी रहती ती विनोद कुमार शुक्लांचं आहे जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता. सो हे तिथे तुमची कस लागते खर तर,
1: बिलकुल,
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमेज

0: इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे त्याचं पतंगाला धील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी. माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा क्या बात आहे. मला असं वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपल्या काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळे विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला

0: ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
1: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठीत मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे. तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसे ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल. तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो, जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
0: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता कंदरीतच बोलण्यातून जाणवलं. आणि जेव्हा आपण युवावाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणार वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
1: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवतं लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका. कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
0: बिलकुल,
1: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे. ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता.
0: बिलकुल,
1: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे एक दोन सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवू असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा. सोपं सुटसुटीत, सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे. पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल, तर तुम्ही ते लिहा. तुम्ही स्वतःसाठी लिहा, स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
0: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्या सोबत शेअर केला. आज तुम्ही आलात आणि आमच्या सोबत तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युवावाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह

आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ. G. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मनियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSE म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे, 2012-13 साली जे 100 लाख कोटी होती आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचा आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 GW झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 GW ते 2063 GW झालेलं आहे, म्हणजे साधारण 9.5% तो वाढलेला आहे. सोलार 2 GW पण नव्हतं, आता 140 GW वर आहे, म्हणजे 70% वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटर वर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटर होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4% त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा, आता 2700

0: मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढपेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 मध्ये स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईन मध्ये 7400 प्रोजेक्ट्स जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वाया सेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 साली नंतर जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ऍक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 नंतर त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 साली झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन मृत योजना 2015 साली जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 नंतर जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. लँड ऍक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 साली आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेज मध्ये ते सगळे खूप एक्सपिरायड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 साली त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBIचे गाईडलाईन्स आले 2018 मध्ये त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषण मुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे तर मेट्रो लाईन मध्ये जवळजवळ 20,000-60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात म्हणजे ते 10-30 पटी जास्त होतात मेट्रो लाईन मध्ये. तर हा साहजिक आहे.

0: आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्स घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माइलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ऍग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचं आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

रसिक हो हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रानं सहक्षेपित केला. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत.

0: नमस्कार मंडळी, आजच्या माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 3 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव या मालेत द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन हगवणे यांची मुलाखत. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 89% तर संध्याकाळची आर्द्रता 41% इतकी नोंदली गेली. मंडळी, गेल्या 3 दिवसात मोजलं गेलेलं पर्जन्यमान 20.7 मिलीमीटर इतकं आहे. हे होतं हवामान वृत्त. आणि आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आणि ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव या मालेत द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन कारभारी हगवणे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, या सदरांमध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर असे काही तज्ज्ञ बोलवत असतो. या आपल्या सदरामध्ये आपले प्रयोगशील प्रगतशील शेतकरी यांना आमंत्रित करून महिला शेतकरी यांनाही आपण आमंत्रित करत असतो आणि त्यांचे शेतीतले अनुभव जे आहेत ते आपण जाणून घेत असतो आणि त्यांची शेतीची पद्धत असेल, शेतीपूरक व्यवसाय करतायत त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्यांच्याकडनं त्यांच्या एकूणच यशाचं, प्रगतीचं आणि प्रयोगाचं रहस्य काय आहे हे सगळं जाणून घेत असतो. मुक्काम पोस्ट वाडगाव गिरणारे इथले प्रयोगशील प्रगतशील शेतकरी नितीन कारभारी हगवणे. नितीन दादा, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: पाण्याचं नियोजन हेही या काळामध्ये महत्वाचं असतं, म्हणजे करड छाटणी असेल किंवा जेव्हा द्राक्ष मणी घट तयार होतात या वेळेला
2: काडी तयार होण्याचं कालावधीचं म्हणजे सुरुवात आहे. आता पाण्याचं नियोजन असं आहे, आता काडी सफेद पडायला लागली, काही डोळे लाल पडायला लागले आणि सपकेम पर्यंत काडी पूर्ण ढवळी पडलेली म्हणजे आणि खालून 3-4 डोळे पण पिकलेली. तर त्या काडीला आहे आता पाण्याचं नियोजन असं आहे, तर आता 8-8, 5-5, 6-6 घंटे पाणी द्यायचो, ते आता 2 घंट्यावर आणलंय. 2-2 तास पाणी द्यायचं
1: दिवसाला
2: 1 दिवस 8, 2-2 तास पाणी द्यायचं, म्हणजे जेणेकरून गर्भधारणा व्यवस्थित त्या काडीमध्ये राहील आणि शेंडा थांबण्याकरता आता बाकीचे मॉलिक्युल आहेत मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे, अस्मिका वगैरे. तर आम्ही अस्मिकाचा हात टाकलेला आहे, पण मग आता काही लोक म्हणतात जास्त 300 टाकाय पाहिजे, 400 टाकाय पाहिजे, आम्ही 200 टाक आणि त्यात 0.34 घेतो, 500 बस तेवढ्यावर ते थांबतोय. मग आता तेवढं आपल्याला बघूया पुढे,
1: जशी मागणी येत जाईल त्या पिकाकडनं त्या पद्धतीने त्याला देत राहायचं.
2: झाड म्हणजे सीझनला आम्ही छाटणी झाल्यानंतर दररोज जेव्हा द्राक्ष बागेत राऊंड मारतो, पहिल्या प्लॉट मध्ये गेल्यानंतर ह्या प्लॉटला काय पाहिजे का आपल्याशी ते झाड बोललं पाहिजे,
1: त्यांनी सांगितलं पाहिजे मला हे पाहिजे,
2: ह्या प्लॉटला काल आपण हे दिलेलं आज याला काय पाहिजे, तर त्यांनी सांगितल्यानंतर ते आपल्याला लगेच आपलं
1: निरीक्षण
2: झालंच पाहिजे. मग ते फार महत्वाचं आहे आणि यात मी बाकीचा कोणाचा सल्ला घेत नाही, फक्त औषध आणतो, फक्त एखाद्या याच्यात नाही जर आपल्याला समजलं तर मी फक्त तिथं दुकानदाराला विचारतो बाबा याच्यात हे नाही हे चालेल का, मला हे पण घ्यायचंय त्याच्यात, तर तो जर बोलला हे चालेल, तरी पण आपल्या त्याने जरी 300 प्रमाण सांगितलं तर मी 200-250 घेणार, कमी प्रमाणात घेणार पण रिझल्ट मिळतो.
1: म्हणजे एकूणच कसं आहे की आपल्या पिकाशी आपला
2: संवाद
1: झालाच पाहिजे, निरीक्षण हे झालंच पाहिजे.
2: कुठलंही पीक घ्या, टोमॅटो असो कोणचंही असो, तुम्ही टोमॅटोच्या सरीमध्ये जाऊन उभे राहिलात ना, तर त्या झाडाने आपल्याला काय पाहिजे हे जर ते म्हणजे आपल्याला जर समज

0: ते फार महत्वाचं आहे.
1: हो. ते आणि तीच खरी शेती आहे,
0: तीच
1: आपण
0: खरी
1: तीच
0: शेती आहे.
1: खरी शेती आहे.
0: हो
1: दादा, कुठलंही आपण पीक घ्या किंवा काय, शेतीमध्ये तण हे हैराण करणारं असतं.
0: हो
1: तसंच द्राक्षाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसं, मग तण व्यवस्थापन
0: नाही,
1: कसं
0: तण
1: असतं?
0: व्यवस्थापनाला आहे ना, आता हे राउंडअप वगैरे एक लायसेल आहे, तर हे जास्त न मारता आम्ही काय करतो, चालू कॉन्टॅक्ट ग्रामोक झॉन हे 2-3 कंपन्यांचे आलेले आहे, त्यात
1: हो.
0: शिप पॉवर पण आहे, काँग्रेस असेल तर शिप पॉवर पण चालतं. पण मग हे जे मारण्यापेक्षा साधारण आम्ही काय करतो, सप्टेंबरच्या टायमामध्ये शिप पॉवर आणि राऊंडअप याचा एकच हात घेतो, बाकी इतर वेळेस आम्ही ग्रामोक झॉनच टाकतो. म्हणजे आज मारलं का संध्याकाळपर्यंत ते वळून जातं, म्हणजे ते फक्त जमिनी उपडलं की त्याचं.
1: पसरतं सगळीकडे.
0: हो
1: तसंच मग याच्यामध्ये खत व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचं असतं,
0: हो
1: जे तुम्ही
0: हो
1: सुरुवातीला पण सांगितलं,
0: हो
1: पण ते तुम्ही टप्प्याटप्प्याने ते कसं तुम्ही बदलत जातात? कारण आता त्याला किती मात्रेची गरज आहे,
0: हो
1: द्राक्ष घड तयार होत असताना या याच्यामध्ये, किंवा बऱ्याच वेळेला हवामान आपण बघतोय की सारखं नाही राहत,
0: हो
1: दोलायमानता येते,
0: हो
1: कधी
0: बरोबर.
1: मध्येच आता मध्यंतरी थोडासा पाऊस झाला, ढगाळ वातावरण,
0: हो
1: मग अशा वेळी काय विशेष काळजी कशी असते, खत असेल किंवा
0: हे बघ, आता
1: त्याचं?
0: गोडीबाराची छाटणीच्या टायमाला आम्ही घेतो, फ्लॉवरिंग मध्ये आल्यानंतर रान पूर्ण म्हणजे पास होऊन देतो, फुलातनं सेट झाल्यानंतर मग त्याला अंबरड आणतो 1846, ती एक बॅग आणली तर 5 एकराला आहे ना, ती 5 म्हणजे 10-10 किलो करून 5 एकराला आम्ही सोडतो.
1: अच्छा.
0: परत 4 दिवसांनी परत एक बॅग घ्यायची, परत 10-10 किलो भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचे. ते झाल्यानंतर मग डिपिंग होते,
1: हो.
0: एक हात हँड डिप घ्यावाच लागतो. हँड डिप झाल्यानंतर परत एक त्याला 10-26 बॅग आणतो, 2-5-10-10 किलो करून ते असे 2 टप्प्यात ती 4-4 दिवसाच्या अंतराने देतो. आणि त्याच्यानंतर मग तुमचे थिनिंग डिपिंग बाकीचं एसएसने करतो किंवा आपल्या ट्रॅक्टरने पण करता येतं.
1: अच्छा.
0: हो आणि मग तुम्हाला मग काय वाटलं बा 12-61 द्यायचे ते पण मग 5-5 किलो देऊ शकतो, पण जेवढं होतं होईल तेवढं मी लिक्विड कमी केलेले.
1: अच्छा.
0: लिक्विड हे मी फक्त 0-52-34 आणि 0-50 हे दोनच जास्त वापरतो, आणि बाकीचं मग हे नाही आहे. आणि आमच्या ह्या जमिनीमध्ये आता माती परीक्षण केलं होतं तर पोटॅशचं प्रमाणच खूप आहे, त्याचं साईड इफेक्ट काही नाही, पण पोटॅशचं प्रमाण असल्यामुळं जेवढं पोटॅश कमी द्याल तेवढं चांगलं आहे.
1: हो.
0: पोटॅश आम्ही फक्त स्प्रेला वापरतो,
1: अच्छा.
0: बाकी काडी पिकण्याला वगैरे याला
1: त्याला नाही,
0: काही गरज येत नाही, मालावरती सुद्धा नाही.
1: अच्छा.
0: 2 वर्ष झाले पोटॅश दिलेलंच नाही, फक्त स्प्रे करतो बस.
1: अरे
0: पोटॅशियम मुळात मेन माझ्या रानाची जमीन असं
1: हा, निसर्गानेच तुम्हाला
0: हो
1: ते दिलेलं,
0: दिलेले
1: त्याच्यामुळे वरतून त्याला देण्याचं काही गरजच
0: नाही.
1: नाहीये त्याला. त्यामुळे द्राक्ष दर्जेदार होत असतील
0: हो
1: अजून पण, म्हणजे
0: द्राक्ष
1: नाही
0: एकदम
1: का?
0: मस्त.
1: तसंच ना दादा, की आपला माल पूर्ण तयार होतो तेव्हा बाजारपेठ ही सगळ्यात महत्वाची
0: हो
1: असते. मग तुम्ही कसं, म्हणजे व्यापाराला विकता का तुम्ही स्वतः
0: नाही,
1: सेल?
0: व्यापारी आमचे ठराविकच आहे, नेपाळवाल्या पार्ट्या भरपूर आहेत.
1: अच्छा.
0: हो आणि त्यांना मोठ्या साईज वालाच माल राखतो, 20-21-22 ची साईज असते तरी त्यांना ती
1: अच्छा.
0: चालते, तर ते त्यांना काही फोन करायची गरज पण येत नाही, ते स्वतःहून येतात. माल रेडी झाला का त्यांचे फोन येतात, किती रेडी झाला का, किती वेळ आहे काय, ते येतात
1: म्हणजे तुमचं
0: आणि
1: बाहेर
0: जागेवर
1: म्हणजे.
0: करतात बेड कटिंग ना, कटून घेऊन जातात.
1: घेऊन जातात ते. जितकं आपण त्याच्यामध्ये स्वतःहून उतरू त्या शेतीमध्ये, तितकं ती सोपी होत जाते.
0: सोपी होते शेती, खूप सोपी आहे. द्राक्षाची काहींना खूप अवघड वाटते, पण भाजीपाल्यापेक्षा मग ती द्राक्ष शेती सगळ्यात सोपी.
1: अच्छा.
0: त्याला लेबर पण भेटतात, लेबर पण भेटतात. एक 12-14 माणसांचं कुटुंब जरी असलं ना तरी तेवढ्यात काम होऊन जातं 10 एकराचं. हो आणि तेवढं करता त्यांना उचल वगैरे देणं या गोष्टी ह्या चालू असतात.
1: दादा, दुसरं एक असं आहे की आपण असं कितीही छान आहे सगळं, पाणी व्यवस्थापन चांगलं, म्हणजे पाण्याची आम्हाला काही गरज म्हणजे जास्त आहे, तुम्ही अगदी आळंदी डॅमच्या तिथेच तुमची जागा आहे, पण निसर्ग हा कधी ना कधीतरी आपल्याला दगा फटका करतोच याच्यामध्ये. मागच्या वर्षी अति पाऊस झाला, आता हे सगळं, अशा सगळ्या दुष्काळी स्थितीला सगळ्याला म्हणजे निसर्गाच्या ज्या काही आपत्ती आहे त्याला तोंड देत देत तुम्ही द्राक्ष शेती करता आहात, तर तुमचा असा काही अनुभव आहे का की त्यावेळेला तुम्ही प्रचंड मेहनत घेतली आणि हाताशी फार काहीतरी कमी आलं, पण निराश न होता पुन्हा नव्यानं हे केलं,
0: नव्याने उभं राहावंच लागतं. बाकीचा दुसरं विचार मनात मध्ये आणून त्याचा उपयोग नाही. विचार मनात दुसरा काय आणला तर बाकीच्यांना त्रास आहे. ह्या गोष्टी तर समजुतीने घेतल्या पाहिजे आणि फॅमिली असल्यामुळं सगळ्यांनी सहमत हे केलं पाहिजे. जरी नुकसान झाली तर हे सर्वांचीच होणार आहे, आणि जरी चांगलं झालं तर हे सगळ्यांना मिळणार आहे, आणि याच्यात कोणी

0: म्हणजे बाकीचा विचार वाईट विचार मनात आणू नये, काही गोष्टी आहे अशा घडू नये या करता सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या असं काही वाईट विचार आणू नये मनामध्ये. आत्महत्येचं हे झाले हे प्रश्न हे मनात आणूच नाही. नुकसान झाली आता निसर्गाने केली, आता त्याला काय करणार आहे,
1: काय करू शकतो आपण. ज्या आलेल्या संकटाला धीराने तोंड द्यायला पाहिजे,
0: तोंड द्यायचं आपलं काम आहे. जर आता एखादा प्लॉट गेला तर हा आपल्याला दुसरे प्लॉट आहे आता त्याच्यात कव्हर करू, असं काहीतरी कुठंतरी हे केलंच पाहिजे. आणि ज्याच्या काही एक आणि दोनच एकर शेती तर मग त्या माणसाचं अवघड आहे. पण मग त्या माणसाने काहीतरी द्राक्षाच्या मागे न लागता तर त्याने थोडं असं वेगवेगळे
1: सीझनेबल
0: पिकं
1: घेतली पाहिजे त्याच्यामध्ये.
0: जे क्षेत्र कमीत कमी 5 एकरच्या पुढे आहे ना तर त्यांनी बाकीचे हे केलं तर चालू शकतं.
1: हो दादा, तुम्ही जसं तुम्ही आता विषय घेतला होता की तुमच्या मुरमाड जमिनीला ओलं शेणखत लागतं, मग पशुधन आहे तुमच्याकडे?
0: नाही, हे शेणखत आम्हाला सीझनेबल म्हणजे आम्ही दसऱ्याच्या टायमात घेत असतो.
1: अच्छा.
0: त्या टायमाला स्वस्त पण असतं, 8-9 हजार रुपये गाडी असते. गोळा खत घेतो, टायमाला डोबळा केलेला असतो आणि खताकरता सेपरेट आम्ही खड्डा ठेवलेला आहे. हो, रस्त्याने गाडी आली फक्त रिव्हर्स करून त्यात टाकून घेतलं.
1: किती म्हणजे काय त्याचं एरिया केवढा आहे खड्डा?
0: एरिया त्याचा कमीत कमी 15x40 चा एरिया.
1: अच्छा.
0: त्याच्यात 8-1 गाड्या बसतात. त्या गाड्या टाकल्या का बस एक ट्रॅक्टर आणि 2-3 लेबर लावून आणि लगेच शेणखत चालू करतो आम्ही
1: पावरिंग
0: स्टेजला.
1: हो, असं म्हणजे एकूण तुमचं नियोजन सगळं ज्याला आपण म्हणून अभ्यास करून शेतीमध्ये उतरलं तर शेती ही नक्की फायद्याची ठरणार.
0: फायद्याची आहे पण ती मन लावून केली पाहिजे.
1: अच्छा.
0: सर्व जर लेबरच्या भरोशा म्हटलं तर मग शेती कशी परवडेल? थोडीफार मन लावून केली पाहिजे. कुठंतरी आपल्याला आता इथं लेबरचं काम आहे तरच लेबर लावा. लेबरचं काम नाही तर लेबरचं काम कशा करता तुम्ही, पैसा व्यर्थ घालवता.
1: तर द्राक्षाची बागेची काळजी जी आहे ती आपल्याला अति पाऊस जेव्हा होतो त्यावेळेला पण घ्यावी लागते खूप जास्त, तर ती तुम्ही कशी घेता त्याच्यामध्ये?
0: त्या सीझनला फ्लावरिंग मध्ये फार काळजी घ्यावी लागते. पर्जन्य जास्त झालं तर त्याला औषध वगैरे स्प्रे द्यावाच लागतो.
1: आणि मग ही आपण सप्टेंबर ऑक्टोबर मधली जी फुलावरती येतात जेव्हा,
0: तर त्यावेळेस रात्रीचा जरी पाऊस झाला 8-9 आणि सकाळी जर चांगला हात जर गेलेला असेल तुमचा मॉलिक पावडर औषध वगैरे तर मग शक्यतो गरज येत नाही. पण पोंग्यामध्ये टाळून जमत नाही. पोंग्यामध्ये तेवढे 2 दिवस हे फार महत्वाचे राहतात. पोंग्यातून बाहेर येईपर्यंत 2 दिवस त्याला सांभाळायचं. आणि तिथून मग ते एकदा पास झालं मग काही अडचण नाही. मग सगळ्यात मेन समस्या म्हणजे फ्लावरिंग स्टेज. फ्लावरिंगला जर रात्रीच्या 8-9 जरी पाऊस जर झाला सकाळी किती भारी हात असू द्या तुमचा, पण संध्याकाळी त्याला मग 9-10 ट्रॅक्टर चालू करून त्याला साधा M45 जरी मारलं तरी त्याचं काम होतं. जे पाणी पकडतं ते पाणी सर्व विषारी असतं. मग रात्रभर त्या गडात साचून
1: ते
0: गड पूर्ण असा कुजून जातो. तर त्याच्यावर ते M45 वगैरे जर गेला ना तर ते M45 ची पावडर त्याच्यावर लटकते आणि ते पावसाचं पाणी जे आहे ते पावडर रूपांतर होतं. म्हणजे ती एक प्रकारची पावडर
1: म्हणजे
0: पाणी उडतं, पावडर पण लटकते आणि सकाळी गड आपल्याला फ्रेश दिसतो.
1: अति थंडीमुळे पण द्राक्ष घडतात म्हणजे क्रॅकिंग होते त्याला. मग अशा वेळी त्यांना कसं संरक्षण दिलं?
0: त्या टायमाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये म्हणजे फेब्रुवारी तर आमचे माल रेडी राहतात.
1: हो.
0: म्हणजे डिसेंबरच्या 25-26 तारखेपासून पाणी यायला सुरुवात होती मण्यामध्ये. तर त्या टायमामध्ये साईज वगैरे झालेली राहते. आमच्याकडे ना एक डिपिंगचं मॉलिक्युल म्हणजे जेनिन मायक्रोट्रिक्स आहे, मायट्रोजन म्हणणं आहे.
1: अच्छा.
0: जसं डायमर जे आहे ते आम्ही डायमरच्या आजपर्यंत बॉटल पण बघितले नाही. आमच्याकडे सगळं ते जैविक आहे. तर ते 2 प्रॉडक्ट आहे तर ते 25 वर्षापासून तेच वापरतोय आजपर्यंत. त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले आहे. त्याचे 1.5 वापरा 2 वापरा पण आम्ही 1.5 ने 1.5 वापरतो. जास्त काय त्याचं वापरत नाही. आणि गोडीलाही चांगलं आहे. आणि पाऊस जरी झाला तर ते क्रॅकिंग होऊन देत नाही. त्याचं कातडच मुळात मेन झाड
1: आहे.
0: त्या औषधाची खासियतच ती आहे. कातड झाड आहे तसं टायमरचा माल आहे, थोडाफार ओलू शकतो. असं
1: मग या वर्षीचा सीझन कसा होता? कारण काय आहे की पाऊस खूप झाला, थंडी पण तशीच होती, कीड रोगांचं आक्रमण होतं,
0: काळी परिपक्वता झाली नाही गेल्या वर्षी. गेल्या वर्षी म्हणजे मे मध्येच
1: पूर्ण
0: जसा चालू झाला तसं म्हणजे जवळ 6-7 महिने पाऊस चालू कंटिन्यू होता. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांची त्यात काही चूक नाही पण निसर्गाने साथ नाही दिली. गेल्या वर्षी जरी लवकर चालू झालं पण मध्यंतरी 1 महिना 15 दिवस जर ऊन पण भेटलं असतं तर काढी तयार झाली असते.

0: खेळण्यासाठी तयार व्हायला म्हणजे चान्सच मिळाला नाही. आणि आमचं कसं असं 15-16 मार्चला आम्ही कटिंग घेतो रेकॉर्ड. रेकॉर्ड आमचं लवकर असतं त्याच्यामुळे ते आम्हाला 15 ते 20 दिवस आधी मिळाल्यामुळं आमच्या काड्या सफेद पडलेल्या होत्या. पाऊस चालू झाल्यानंतर त्या पिकल्या पण मग माल बऱ्यापैकी निघाला. निघाल्यानंतर मग तोच मालाला जीव लावून लावून मग तो ह्या सीझन म्हणजे पूर्ण अंगावरनं सांभाळता. त्याचे 2 पैसे घडले आणि काही बाकीचं हे नाही म्हणजे कुटुंब कसं बी
1: आपलं निघालं त्याच्यातनं बाहेर. आपल्याला म्हणजे आशावाद हा सगळ्यात महत्वाचा आहे की भले मागच्या वेळेस मला थोडस त्याच्यामध्ये मला फटका बसला किंवा काय झालं तर तो सोडून देत नाही, पुन्हा ते पीक तो घेतो ते आणि तितक्याच जोमाने पुन्हा त्याच्यामध्ये तितकाच जीव ओततो, तेवढाच खर्च करणार, तेवढेच सगळं लक्ष देणार. आणि कारण हा सगळ्यात महत्वाचं की आशावाद ज्याला म्हणतो की मला मिळणार आहे याच्यातनं, सकारात्मकता जी आहे ती आपल्या शेतकरी बांधवामध्ये आहे ती टिकवून ठेवली पाहिजे, टिकवून ठेवली पाहिजे. आता दुसरं अजून एक असं जाता जाता शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की नवीन जे तरुण शेतकरी आहेत नव्याने येत आहेत की जसं तुम्ही तुमच्या घरातलंच उदाहरण सांगितलेलं आहे की तो अगदी त्याच्यातलं प्रशिक्षण घेऊन पुन्हा तो शेतीमध्ये येणार आहे, तर अशा शेतकरी युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: माझं तर सर्वांना असंच विनंती आहे का नवीन पिढीनं शेती पण करावी आणि उद्योग व्यवसाय पण करावा चांगला करावा. आणि शेती जरी कमी असेल तरी त्यातनं 2-3 असे वेगवेगळे वाहन घेऊनच शेती केली पाहिजे. एकाच्या याच्यावर राहून उपयोग नाही, त्याला काहीतरी नवीन व्यवसाय करावाच लागेल. शेतीवर एका याच्यावर थांबून उपयोग नाही,
1: त्याला पर्याय
0: नाहीये दुसरा.
1: म्हणजे शेती करत असताना एका पिकावरती अवलंबून न राहता दुसरा अजून पीक आपल्या हाताशी येईल किंवा शेतीला जोडधंदा आपण ज्याला म्हणूयात की असं काहीतरी
0: चालेल. हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण जरूर घ्या, ऍग्रीच घ्या, कुठलंही घ्या, पण शेतीला विसरू नका.
1: हा म्हणजे शेती उत्तम, जसं पूर्वी आपले पूर्वज म्हणायचे उत्तम शेती मध्यम व्यवसाय असं जे म्हटलं जायचं, तर ते शेती ही उत्तमच आहे. ती फक्त
0: अपयश आलं बाकीचे या अशा गोष्टी बाकीच्या वाईट मार्गाच्या या निवडू नये.
1: ते खरंच महत्वाचं आहे. दादा एक तुमच्या गावाचं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की वाडगाव मध्ये तुम्ही जेव्हा पहिल्यांदा म्हणजे 25 वर्षापूर्वी गेलात तर ती तिथली स्थिती कशी होती आणि आज तुम्ही एक द्राक्ष प्रगतशील शेतकरी तुमच्याकडे म्हणून पाहिलं जातं गावामध्ये, तर आता काय कसं पाहिलं जातं तुम गावात?
0: नाही आता शेतकरी म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे सगळेच द्राक्ष
1: बागायतदार
0: आहे. झालं काय एवढ्या कोरोनाच्या काळापासून बऱ्याच लोकांनी असं केलं की द्राक्ष कोरोना आल्यामुळे द्राक्षाचे रान खाली झाले नाही, मार्केट मिळालं नाही, 4-5 रुपये व्यापारी मागायला लागले, ते माल कोणी घ्यायला तयार नाही, मग शेतकऱ्यांनी काय करायचं? 1-2 एकरवाल्याने तर मग ते माल बेदाण्यावाल्यांना दिले, त्यांचे पेमेंटही आले नाही काहींचे, मग त्यांनी ते तिरस्कार केला का हे द्राक्षच नको आता.
1: अच्छा.
0: हो तो बऱ्याच ठिकाणी असं झालंय की जवळ असं म्हणा 60% रानं तुटून गेली आपल्याकडे. आपल्या नाशिक जिल्ह्याजवळ 60% रानं तुटले आणि विदर्भात तिकडे आता जास्त द्राक्ष लागले. आणि आता परत लोक काय म्हणतात आता चालू वर्ष मार्केट मिळालं, मार्केट भेटणारच आहे पण थोडस
1: संयम ठेवायला पाहिजे.
0: तर त्यात काय झालं लोकांनी मग नेसे तोडून टाकले पण अँगल फिटिंगा वगैरे आहेत. आता बऱ्या लोकांचं म्हणणं आहे आता नवीन व्हरायटी आल्या आहे कलरवाल्या आहे वगैरे, तर आता त्या लावायचं आहे, लावलेच पाहिजे द्राक्ष हे करायलाच पाहिजे. मोठाले क्षेत्र आहे आणि आहे मोठाले शेतकरी आमच्याकडे 30-40 एकरवाले पण आहे, तर त्यांचे पण द्राक्ष आहेच आहे, तर चांगलं आहे ते. आणि द्राक्ष कशेवट शेतकरी फिरणार आहे परत. आता झालं काय पेरू लागले, केळी, पपई असे पिकं घेऊ
1: लागले
0: आणि असे शेतकऱ्यांनी सगळे एकानेच द्राक्ष लावले म्हणून सगळ्यांनीच लावले पाहिजे असं नाही, सगळ्यांनी वेगवेगळे पिकं केलेच पाहिजे, तर आपल्या सगळ्या मालांना 2 पैसे भेटून
1: 2 पैसे मिळतील.
0: शेतकऱ्याला जसे शेतकऱ्याचे नुकसान होते तेवढी नुकसान कोणाचीच होत नाही,
1: म्हणजे त्याचे तो सगळ्या बाजूने
0: बाजारात गेल्यानंतर त्या मालाची किंमत आपण नाही ठरवत ते ठरवतात, ही मोठी समस्या आहे.
1: हो हो हे शोकांतिका आहे की सगळं त्याने करायचं आणि शेवटी त्याची किंमत काय तर दुसऱ्याच्या हातात
0: व्यापाऱ्याने
1: द्यायची.
0: आपण फक्त कष्ट करायचे, पावडरी मारायचा, माल तयार झाला त्यांना दाखवायचा, त्यांनी बघितला ते सांगणार एवढ्यांनी द्या आम्हाला, याच्यावरती आम्हाला चालणार नाही.
1: शेतकरी म्हणजे खऱ्या अर्थी राजा झाला पाहिजे.

0: त्याला त्याचा मालाची किंमत त्याला त्याची ठरवता आली पाहिजे आणि त्याचा मोबदला त्याच्यापर्यंत चालला
1: पाहिजे.
0: मधला दलाल त्याच्या मधला निघून गेला पाहिजे.
1: दलाल निघून गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला मेन म्हणजे हाय त्या मालाचे व्यवस्थित पैसे टायमिंग मिळाले म्हणजे तो पण खुश असतो. जरी तोटा का नफा पण मग ते मिळणं त्याला
0: मिळणं हे खूप गरजेचं आहे. कारण एवढे त्याच्यावरती खत असेल, कीटकनाशक आहे त्याच्यासाठी वापरले गेलेले सगळं शेणखत असेल, तुम्ही जे काही सांगितलेले मेहनत ही तर त्याच्यामध्ये आलेलीच आहे सगळं. या हा सगळा खर्च जो आहे तो त्याला मिळायला पाहिजे, निघायला पाहिजे
1: त्याचा खर्च जाऊन त्याला निदान नाही काही. तर एकरी आता द्राक्ष शेती आहे, द्राक्ष शेतीला कमीत कमी नाही काही तर एकरी 5-5.5 लाख रुपये एकरी दरवर्षी झाले तरच त्याला शेती परवडेल. कारण त्याच्यात मजुरी खर्च आहे, तुमचे बाकीचा इतर खर्च आहे, लेबर आहे, औषध आहे, त्याचा खर्च तर निघाला पाहिजे.
0: त्याचा खर्च निघायलाच पाहिजे त्याचा. दादा आगामी काळामध्ये म्हणजे आता येणारा जो आता द्राक्षाचा सीजन आहे त्यासाठी तुम्ही नवीन व्हरायटी तर दिलेलीच आहे म्हणजे तुम्ही त्याचं आता चालूच आहे तुमचं काम. अजून तुम्हाला काय करायचंय या द्राक्षाच्या याच्यामध्ये, तुमचं काय नियोजन आहे पुढचं?
1: नाही द्राक्षाच्या याच्यामध्ये आपल्या म्हणजे द्राक्ष ठेवणार, मग आता या नवीन नवीन जेवढ्या व्हरायटी येतील तेवढ्या लांब व्हरायटीज आपल्याला ठेवायच्या.
0: अच्छा.
1: हो म्हणजे लोकल मार्केटला तुम्ही नाशिकला विकल्या गेली पाहिजे, आपल्या त्र्यंबकेश्वरला, मुंबई, पुणे, दिल्ली सगळीकडे विकल्या गेली पाहिजे असे व्हरायटी ठेवायच्या.
0: अच्छा.
1: हो त्या व्हरायट्यांना जास्त मागणी आपल्याकडे.
0: अच्छा.
1: आणि सगळेच माल बाहेर पाठवून नेपाळ झालं तुमचं दुसरीकडे मला तर ते एवढं हे नाही आणि एक्सपोर्ट तर शक्यतो मी कधी करत नाही.
0: अच्छा.
1: हो लोकल मंडीचं पण मग माल साईज वगैरे तसे असते, रशियावाले पण घेतात ते माल.
0: अच्छा.
1: त्यांच्या जोगात माल असतो, साईज वगैरे 20-21 mm चे असते थॉम्सनचे आणि सोनाका पण चांगली आहे.
0: अच्छा.
1: मग
0: त्याचं आपल्याला एक्सपोर्ट करायचं म्हणतात तर त्यांना ते साखर एक विशिष्ट याच्या प्रमाणातच पाहिजे असते, मग त्याला
1: छाटणीपासूनच नियोजन असतं. खरं छाटणीपासून त्यांना लिओसिन हा प्रकार चालत नाहीये, त्याला हो ते सॅम्पलला चालतच नाहीये, बरेचसे मॉलिक्युल नाही चालत आहे, त्याचं फार नियोजन आहे. तर त्याला म्हणजे बाकीचं एक्सपोर्टला म्हटलं तर मग पेपर लावणं वगैरे तो खर्च अधिक वाढतच चालतो. मिलीबग सांभाळणं सगळ्याच समस्या असतात.
0: रासायनिक खतांचा तो संतुलित वापरही झाला पाहिजे सगळंच.
1: त्याला शुगर आली पाहिजे. आता एक्सपोर्टला कमीत कमी 15 पुढे शुगर जर लागली तर त्यांना चालते. आता लोकल मार्केटला तर लोकल मार्केटला 18-20 शुगर असते. गोडीच पाहिजे तर गोडीच पाहिजे
0: तर आपल्याकडे मागणी
1: आपल्याला कोणी
0: खाणार नाही
1: असं. तर त्याच्याकरता आम्ही मग ते 4-8 दिवस थोडे लेट केल्यानंतर कलर पण येतो, शुगर पण येते, म्हणजे एकदम खायला पण टेस्टी लागत.
0: दादा आता आपलं उन्हाळा आता संपत आलेला आहे, आता पावसाळा लागतोय, मग या अशा या दोन ऋतूंच्या याच्यामध्ये बदल जेव्हा होतो तेव्हा विशेष काळजी तुम्ही काय घेता त्याच्यामध्ये?
1: विशेष काळजी म्हणजे आता काळी जवळ तयार झालेली आहे, आता त्याला फक्त आता तुमचे बुरशीनाशक देणं गरजेचं. एक हात बुरशीनाशकाचं देणं. पाऊस वगैरे चालू झाला का मग तुमचे बोर्ड चालू होता. बोर्डचे अध्यावाज लागतात, सोना मरसूज, काही सल्फर वगैरे, काही 0.50 किंवा 0.35 एखादा हाताला घ्यावं लागतं. तर मग ते बोर्डच्या हात 3 हात घेतो आम्ही, बाकी मग मध्यंतरी काही द्यायची काही गरज नाही. मग पुढे कटिंग केल्यानंतरच मग खोडं धुणं वगैरे मिलीभर करता क्रियाकांनी धुवावं लागतं.
0: ते असं तुम्ही करता?
1: अंडीनाशक असत.
0: दादा आज तुम्ही आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचे शेतीतले द्राक्ष शेतीतले अनुभव जे आहेत ते आमच्या शेतकरी बांधवांना सांगितले आणि नक्कीच खूप चांगले अनुभव आहेत. कारण 10वीपर्यंत शिक्षण घेऊन एक शेतीचं नियोजन तुम्ही फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अभ्यास करून तुम्ही शेती करत आहात आणि पारंपरिक पिकं पारंपरिकच वाण न ठेवता नवीन वाणं जी येत आहेत, नवीन व्हरायटी जी येत आहे त्याच्यावरही तुम्ही प्रयोग करून त्याचंही उत्पादन घेत आहेत आणि एक सकारात्मकता ज्याला म्हणूयात की जो आशावाद आहे तो कायम तुम्ही टिकवून ठेवता. ठीक आहे ह्या पिकात मला नाही मिळालं, पुढच्या वर्षी मला त्याच्यामध्ये मिळेल, हा आशावाद हा सगळ्याच आमच्या शेतकरी बांधवांनी नक्कीच टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्याशिवाय पुढचं आपलं काहीच हे नाहीये. म्हणजे आशावाद हाच आपला मुख्य आपला आधार आहे आणि तेव्हाच आपण पुढे काहीतरी चांगले पीक घेऊ शकतो, चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आणि शेतकऱ्यांनी नाही पिकवायचं तर मग कोणी पिकवायचं नाही का, हाही विचार आपण केला गेला पाहिजे. आणि तुम्ही येऊन खूप आमच्या शेतकरी बांधवांना छान माहिती दिली, तुमच्या शेतीची पद्धत तुम्ही सांगितली कशा रीतीने तुम्ही करत आहात त्याबद्दल आकाशवाणी

0: वतीनं, आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानते.
1: मंडळी, माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात आत्ताच आपण माझे शेतीतील अनुभव या मालेत द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन कारभारी हगवणे यांची मुलाखत ऐकलीत. त्यांचे अनुभव आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकलेले आहेत आणि खरोखर मंडळी अत्यंत प्रेरणादायी अशी ही मुलाखत मला वाटतं या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधला होता आरती शिरवाडकर यांनी. कार्यक्रमात आता एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची.

0: शेतकरी बंधूंनो, आता सध्या वातावरणामध्ये चांगलाच बदल होताना दिसतो आहे. वातावरणात अजूनही उष्णता आहेच, मध्ये मध्ये आभाळ येत आहे आणि थोडा थोडा पाऊसही जाणवतोय. तर अशा वातावरणात फळपिकं जे आहेत त्यांची काळजी घेणं खूपच महत्वाचं असतं आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. बदलत्या वातावरणात फळपिकांचं व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. याबद्दल आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मंगळवारी म्हणजेच 9 तारखेला दुपारी 2:30 ते 3 या वेळेत 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर करा मग फोन. हॅलो किसान वाणी.
1: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात. कार्यक्रमात आता आस्वाद घेऊयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या संत तुकारामांच्या या अभंगाचा.

0: मंडळी सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या अभंगाबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील या ठिकाणी संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी विनया आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेतेय. नमस्कार. माझं शिवार माझा परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सादर करते होते कृष्णा शिंदे. रसिक हो, रात्रीचे 8 वाजलेत. काही क्षणातच आपण जाणार आहोत विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांसाठी विविध भारती केंद्राकडे.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.